ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना अनेक खास खळगे आलेले असतात, अपन डाऊन्स आलेले असतात, त्यातून मार्ग काढत काढत ते एक आता यशस्वी जीवन जगत आहेत। आणि त्यांच्या या जीवनाचा मूलमंत्र काय आहे, त्यांच्या यशाचं गमक काय आहे, आपण जाणून घेत असतो आपल्या कार्यक्रमात तेरणेची प्रेरणा। आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री अनिकेत देशमुख यांना। ते मूळतः राहणारे माजलगावचे आहेत। 2011 साली मेकॅनिकलमधून त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते आता कार्यरत आहेत। तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत अनिकेत देशमुख यांचा हा जीवन प्रवास। अनिकेतजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: थँक्यू सर।
3: अनिकेतजी, जसं आत्ता मी इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2011 चे पासआउट
4: हो
3: आणि आता 2023 चालू आहे,
4: बरोबर
3: 12 वर्षानंतर प्रथमतःच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात का अगोदर येणं झालं होतं?
4: तसं पाहायला गेलं तर सर, मी तेरणाशी खूप चांगल्या प्रकारे जुळून आहे। 2011 नंतर पण मी रेग्युलर टचमध्ये आहे कॉलेजच्या, रेग्युलर व्हिजिट्स होत राहतात, रेग्युलर सरांना व्हिजिट्स होत राहतात। दोन गोष्टी आहेत सर यामध्ये। एक पहिला सर, एक म्हणता येईल की सर, माझा स्वतःचा इंटरेस्ट की परत परत कॉलेजला येऊन व्हिजिट करणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे,
3: जुन्या आठवणींना हो।
4: आणि दुसरा, मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये, जसं तुम्ही सांगितलं की सर, इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद या ठिकाणी मी इंजिनियर म्हणून वर्किंगमध्ये आहे।
3: हो
4: सर, इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद ही एक मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसची गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बॉडी आहे, ज्यामध्ये आम्ही टेक्निकल कोर्सेस वर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो। मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा लेवलपर्यंत प्रोग्राम आम्ही रन करतो तिथे। तर त्या दृष्टिकोनातून पण बऱ्याच वेळेस माझ्या व्हिजिट झाल्या इथे बऱ्यापैकी।
3: तुमच्या त्या कंपनीमध्ये आपण ट्रेनिंग देता की काय करता?
4: ट्रेनिंग देतो सर। ॲक्च्युली दोन गोष्टी आम्ही तिथे परफॉर्म करतो सर। एक मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस असल्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रींना सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हा एक उद्देश आहे। आणि दुसरा की जी इंडस्ट्रींना स्किल मॅनपॉवर लागते, तर ती स्किल मॅनपॉवर प्रोव्हाइड करायचं काम किंवा त्या मुलांना स्किल देण्याचं काम, कारण आपण जनरली पाहतो की सर, रादर दॅन एज्युकेशन किंवा आपण म्हणतो किंवा एक अकॅडमिक एज्युकेशन्स आणि इंडस्ट्रीला लागणारे एज्युकेशन्स, याच्यामध्ये भरपूर गॅप असतो, प्रॅक्टिकल गॅप जो असतो, तो प्रॅक्टिकल गॅप फिल करायचं काम ही इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद संस्था करते। तर ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं काम आम्ही करतो ऑल ओव्हर आपल्या मराठवाडा महाराष्ट्र रिजन्समध्ये।
3: अच्छा, म्हणजे ट्रेनिंग देता म्हणजे कॉलेजवर जाऊन?
4: हो, कॉलेजवर जाऊन देतो। आमचं स्वतःचं इनहाऊस तिथे सेंटर आहे सर, खूप मोठं सेंटर आहे इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद, वखाडच्या समोर आहे औरंगाबादला, संभाजीनगरला। तर तिथे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये आहे। आमचा मेन एरिया आहे टूल डिझाईन आणि कॅडकॅम, त्याचबरोबर काही AICTE अप्रूव्ह कोर्सेस पण आम्ही आमच्याकडे रन करतो, जसं की ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स आहे, तर या एरियामध्ये पण आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे जे काही लेटेस्ट ट्रेंड चालू आहेत, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेल, इंडस्ट्री 4.0 असेल, ॲटोट्रॉनिक्स असेल, मेकॅट्रॉनिक्स असेल, या सर्व एरियांमध्ये आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो.
3: बरं, नाही मला आता हे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं ते सांगतो तुम्हाला की तुमचं मेकॅनिकलमधून एज्युकेशन झालंय आणि तुम्ही मेकॅनिकलमधल्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत
4: बरोबर
3: त्याच या पहिल्या एक मिनिटामध्ये इतक्या सांगतायत. कारण मी आतापर्यंत जेवढे काही तेरणा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्यातल्या मेकॅनिकल ज्यांची ब्रँच झालेली आहे बहुतांशी मुलांनी मेकॅनिकलचं तिथंच राहिलेलं पण आय टी आणि बाकीचं त्यांनी कोर्सेस करून ते वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये गेले आहेत किंवा आय टी डिपार्टमेंटकडे गेले आहेत. तुम्ही म्हणजे असं कदाचित माझ्या ह्या इंटरव्ह्यूच्या सेशनमधले पहिले असे आहेत की जे मेकॅनिकलच्या एवढ्या ऑपॉर्च्युनिटी सांगतात.
4: बरोबर सर,
3: त्यामुळे मला ते खूप म्हणजे असं उत्साहवर्धक वाटत आहे की अजून याच्यामध्ये जे ऐकणारे सर्व विद्यार्थी आहेत आणि खास करून जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहेत त्यांच्यासाठी एक खूप चांगल्या पद्धतीच्या एक प्रेरणादायक अशा हा इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर हे इंडो जर्मन टूल रूम जे आहे त्याच्यावर आणखीन आपण येऊयात कारण त्याची आणखी जास्त माहिती घेऊयात. पण 2011 नंतर पासआउट झाल्या तुम्ही या कंपनीला जॉईन झालात की कसं होतं?
4: सर ऍक्च्युली 2011 पासआउट झाल्यानंतर मी याच इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे याच सेंटरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅडकॅम हा कोर्स केला पर्सनल स्वतः. आणि त्यानंतर मी ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून तिथे जॉईन झालो आणि 2015 ॲज अ इंजिनियर म्हणून माझं तिथं सिलेक्शन झालं. बरं, परमनंट बेसिसवर सिलेक्शन झालं आणि मग त्यानंतर मी तिथेच आहे कंटिन्यू. या पूर्ण प्रवासामध्ये बरेच जसं तुम्ही आधी बोलले की बऱ्याच अडचणी आल्या मध्ये. ज्यावेळेस मी बाहेर सर्च करत होतो साधारणतः 11 एक 6 मी बाहेर सर्च करत होतो तर त्यावेळेस पण बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं की व मेकॅनिकल आहे मेकॅनिकल सध्या जी ट्रेंड आहे तोच ट्रेंड त्यावेळेस पण होता. आपण आता सध्या जसं म्हणतो की सर सध्या आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बूम आहे पण मेकॅनिकल मध्ये थोडं स्लॅक आहे.
3: आता येणारा काळ एआय किंवा
4: बरोबर तुमचा येणारा काळ हा एआय आहे मशीन लर्निंग आहे यामध्ये असेल. पण जनरली मी आता जेव्हा कॉलेजला जातो किंवा कुठेही इन्स्टिट्यूटला जातो तर त्यावेळेस मी शक्यतो प्रेफर करतो मुलांना मोटिवेट करायचं की सर प्लीज की तुम्ही तुमच्या कोर एरियामध्ये राहा. आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की जसं तुम्ही आता म्हणले की सर एखादा आय टीचा 6 कोर्स करून आपण त्या ठिकाणी स्विच करणं ते कुठपर्यंत लाईफमध्ये तुम्हाला सपोर्ट करेल ह्याची काही शाश्वती आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही जसं जसं तुम्ही कोर एरियामध्ये तुम्ही एक्सपर्टाईज होत जातात तसं तसं तुमचं स्किल्स आणि तुमचा इम्पॉर्टन्स तुमची व्हॅल्यू त्या एरियामध्ये वाढत जाते. मेकॅनिकल हा कोर एरिया आहे सर, एव्हरग्रीन एरिया आहे. तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे पुढे भविष्यात असं नाही होणार की सडनली तुमचा जॉब गेला. तर जस्ट एक आपण सांगू शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही कोर एरियाशी रिलेटेड राहा भले तो मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा कम्प्युटर असेल. तर तो एक आहे यामधून सांगण्याचा. आणि जसं मी पाहिलं की सर माझा कोर एरिया आहे टूल डिझाईन आणि कॅडकॅम. तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टूल डिझाईन हा कंपल्सरी लागणारा विषय आहे. कोणतीही इंडस्ट्री विदाऊट टूल मॅन्युफॅक्चर करू शकत नाही किंवा विदाऊट टूल काम करू शकत नाही. तर त्यामध्ये खूप स्कोप आहे. टूल डिझायनिंग हा एवढा मोठा वाईड एरिया आहे. कोणतीही तुम्ही इंडस्ट्री घेतली कोणतीही तर तिथे टूल्स कंपल्सरी लागतात. सो वी कॅन मेक युअर करिअर की तुम्ही तुमचं करिअर टूल डिझाईनमध्ये खूप चांगल्या प्रकारे घडवू शकता. त्याचबरोबर सॉफ्टवेअर स्किल्स जसं आपण म्हणतो कॅड आहे, कॅम आहे, सीएनसी आहे किंवा तुमचं कम्प्युटर ॲडेड इंजिनिअरिंग आहे, सीई आहे, सर ह्या गोष्टींना खूप बाहेर इंडस्ट्रीमध्ये खूप व्हॅल्यू आहे. तुम्ही याशी रिलेटेड जर राहिले तर नक्कीच तुमची करिअर हे खूप ग्लो करेल.
3: बरं, आता तुमचं हे मेकॅनिकलमधलं नॉलेज आणि तुम्ही जे टर्म्स यूज करतायत ते आता ठीक आहे, मी मेकॅनिकल किंवा अशा रिलेटेड नाही किंवा त्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही आहे, पण तुम्ही जे काही टर्म्स यूज करतात त्याच्यातून एक ही गोष्ट लक्षात येते आहे की याच्यामध्ये तुम्ही खूप इन्व्हॉल्व्ह झालेला आहात आणि मेकॅनिकलला तुम्ही खूप म्हणजे असं तुम्ही बिलव्ड आहेत मेकॅनिकलशी असा एक समजा आपण समजू शकतो.
4: बिलकुल.
3: हे कधी तुम्हाला रिअलाइज झालं की तुमचं सगळं हे करिअर मेकॅनिकलमध्येच असणार आहे?
4: सर साधारणतः मी ज्यावेळेस 3rd आपल्याच कॉलेजमध्ये एक प्रोग्राम सरांनी ऑर्गनाईज केला होता PTCचा, क्रिओ पॅरामॅट्रिक म्हणून. तर त्यावेळेस तो जो इंटरेस्ट निर्माण झाला कॅड संदर्भात की डिझायनिंग करायची आहे आपल्याला. डिझायनिंगमध्ये कसं असतं की जनरली आपण जे व्हिज्युअलायझेशन म्हणतो किंवा जे आयडिया म्हणतो त्या आयडियाचं कन्व्हर्जन जे आपल्याला करावं लागतं किंवा कस्टमरला दाखवावं लागतं किंवा समोरच्याला दाखवावं लागतं ते आयडिया कस्टमाइज करून तो मॉडेल तयार करून समोरच्याला दाखवल्यानंतर जे आपलं स्वतःचं फिलिंग असतं त्याबद्दल की नाही इकडे मी आयडियाला कन्व्हर्ट करू शकतो, मी थिंकिंगला कन्व्हर्ट करू शकतो मॉडेलमध्ये. सो त्यानंतर मला वाटलं की नाही आपण एकदम योग्य राईट आणि राईट ट्रॅकवर आहोत, मेकॅनिकल फील्डमध्ये आहोत आणि आपल्याला यामध्येच करिअर करायचं.
3: माझं कधी डायव्हर्सिफिकेशन झालं नाही का की आफ्टर मेकॅनिकल पूर्ण झालं मित्र असतील सोबतचे जे तुमचेच मेकॅनिकलचे क्लासमेट असणार पण ते आता आय टी इंडस्ट्रीमध्ये असणार आहेत त्यांनी कधी तुम्हाला म्हटलं नाही की चला तिकडे मग?
4: बी फ्रँकली सांगायचं झालं सर तर आफ्टर कोविड हा विचार आला होता मनामध्ये.
3: अच्छा,
4: की सर वी कॅन मूव्ह टू द आय टी. पण एक नॉर्मल एक काय म्हणता येईल थोडं एक शॉर्ट ड्युरेशन्स करता होता, त्यानंतर तो परत आम्ही बॅक टू.
3: पण अगोदर कॉलेज झाल्यानंतरचा हा विषय आहे. 2011 नंतर ज्यावेळेस तुम्ही पास आउट झालात, कदाचित स्ट्रगल करत असाल किंवा हा जो तुम्ही एक कोर्स करायला गेलात असं एक म्हटलं, तर त्यानंतरच्या किंवा त्या कालावधीत कधी असं तुमच्या मित्रांनी म्हटलं का?
4: नाही सर, त्यावेळेस हा माझा जो एरिया होता तो स्पेशलायझेशन एरिया होता.
3: बरं.
4: कारण पी जी डिप्लोमा हा ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये, फक्त टूल डिझायनिंग कॅडकॅममध्ये प्रशिक्षण देणारे आम्हीच आहोत. इंडो जर्मन टूल रूमच आहे आणि तो स्पेशलायझेशन एरिया आहे. त्यामुळे असं कधी नाही वाटलं की आपण हा एरिया सोडून दुसरीकडे कुठे जावं.
3: बरं, म्हणजे तुम्ही जो पी जी डिप्लोमा असं म्हणताय तुम्ही टूल डिझायनिंगमध्ये केला, त्यासाठी काही असं म्हणजे असं सेपरेट एक्झाम देणं किंवा असं काही विषय होता का की तुम्ही असं सेल्फली जाऊ शकता?
4: नाही, सेल्फच गेलो होतो सर तिथे. जनरली साधारणतः त्यावेळेस म्हणजे आजही तीच पॉलिसी आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आम्ही ॲडमिशन्स प्रोव्हाइड करतो. त्यावेळेस तीच होती. स्वतःचा इंटरेस्ट होता त्यामुळे तिथे अप्रोच केलं होता आणि नंतर तिथे सिलेक्शन झालं किंवा तिथे कोर्स केला आणि पुढे कंटिन्यू त्यामध्ये.
3: आताही तसंच होऊ शकतं.
4: हो, आताही तसंच होऊ शकतं. इव्हन दो मी तर विद्यार्थ्यांना अपील करेल किंवा स्टुडंट्सला अपील करेल की तुम्ही एकदा या तिथे पहा, कारण हा एरिया एवढा वाईड आहे, आपण कॉलेजमध्ये बसून तो एरिया पाहू नाही शकत, इमॅजिन नाही करू शकत. तर तो एरिया खूप इंटरेस्टिंग आहे.
3: बरं,
4: मशीनिंग एरिया जो आहे किंवा तुमचा इंडस्ट्री एरिया आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे.
3: बरं, मग आता हे ह्याच्यामधले आता तुम्ही 2011 नंतर म्हणल्यानंतर असं आपण समजून चालू आहेत की लगेचच तुम्ही
4: इथे
3: इंडो जर्मन या गोष्टीशी रिलेटेड आहात. आज 12 वर्ष म्हणजे एक तब झालेला आहे. निश्चितच त्यावेळेसच्या नॉलेजमध्ये आणि आताच्या नॉलेजमध्ये खूप डिफरन्स झालेला असणार.
4: हो,
3: कसा झालेला तो?
4: नक्कीच सर. सर पाहायला गेलं तर त्यावेळेस जनरली आता जर तुम्ही मेकॅनिकल विद्यार्थ्यांना विचारलं तर मेकॅनिकल विद्यार्थ्यांना टूल हा कन्सेप्ट फक्त दोनच गोष्टीवर माहीत असतो, सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल. त्यातही बऱ्यापैकी सर कन्फ्युजन असतं की कोणत्या टूलला काय म्हणायचं. पण नाही, इंडस्ट्रीमध्ये 4 वेगळे टूल असतात. प्रेस टूल आहे, मोल्ड आहे, डायकास्टिंग डाईज आहे, झिगफिशर्स आहेत. तर ह्या टूलिंगबद्दल जे नॉलेज आहे ते नक्कीच खूप प्रमाणात वाढलेलं आहे. त्या एरियांमध्ये आतापर्यंत जर आम्ही पाहिला, आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर साधारणतः आम्ही 10 ते 12 हजार विद्यार्थी पर इयर ट्रेन करतो या एरियामध्ये. त्यामुळे तो जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वाईड एक्सपिरियन्स आलेला आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. की नाही, आपण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मोल्ड करू शकतो इंडस्ट्री ओरिएंटेड, तो एक फार छान फिलिंग आहे.
3: मग मेकॅनिकल तर हे शिक्षणापासून ड्राय रिजन असं म्हटलं जातं. मग तुम्हाला असा एवढा इंटरेस्ट कसा निर्माण झाला किंवा तुम्हाला ते कसं वाटलं की ते याच्यातले ज्या टर्म्स तुम्ही बोलतायत किंवा जेवढं तुम्ही आता नॉलेजफुली बोलतायत ते सगळं असं ॲक्वायर करावं असं वाटलं असं?
4: सर त्यावेळेस फक्त एवढंच होतं की आपल्याला काहीतरी सेपरेट आणि वेगळं करायचंय.
3: बरं,
4: आता हे जे नॉलेज आपण मी आज तुमच्याशी बोलतो हे मीन ऑइल येत राहील किंवा मीन ऑइल कॅप गेन करत राहील. पण त्यावेळेस एरिया असा होता फक्त की चला ठीक आहे सर, सगळे बी झालेले आहेत, बी मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण मग मला काहीतरी सेपरेट करायचंय. तर मग मी वी कॅन जस्ट मूव टू द टूल डिझाईन अँड कॅड कॅम. कारण त्यावेळेस पण तुम्ही जर पाहिलं तर एमई हा विषय जो होता किंवा मास्टर्स इन इंजिनिअरिंग हे काही स्पेसिफिक फील्डमध्येच होता. हीट पॉवर आहे, तुमचं थर्मोडायनॅम किंवा या एरियामध्ये आहे. हा टूल डिझाईन हा नव्हता. तो टूल डिझाईन हा सेपरेट वाटला, स्पेशलायझेशन वाटलं, त्यामुळे तिकडे मूव्ह ऑन झालो.
3: नाही, मला अजून एका गोष्टीचं हे कौतुक वाटतं की माजलगाव सारख्या बेसमधून येत आहे, उस्मानाबादमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे, पुन्हा औरंगाबादमध्ये जात आहे, म्हणजे हे सगळं मराठवाड्यातच आहे, पण तुमची भाषा आणि तुमची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज अशी वाटते मला की तुम्ही कुठंतरी म्हणजे समजा बाहेर देशामध्ये अब्रॉडमध्ये पण जाऊन कुठंतरी 5-10 वर्ष जॉब करून मग ते तुम्ही नॉलेज गेन केलेलं ना आता सांगतायत असं वाटतं. मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते अनिकेत देशमुख यांच्याशी. ते 2011 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले, तेरणा अभियांत्रिक महाविद्यालयातून. सध्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहेत, मूळतः माजलगावचे. जसं मी उल्लेख करतोय की सुरुवातीपासून माजलगाव माजलगाव असा विषय करतोय, तुमचं स्कूलिंग वगैरे सगळं तिथं झालं?
4: हो सर, माझं 12वी सायन्स आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज माजलगाव इथे झालं. त्यानंतर मी कॅप थ्रू इथे सिलेक्ट झालो. त्यावेळेस मला हे कॉलेज माहीत नव्हतं.
3: बर,
4: कॅप राऊंड थ्रू इथे सिलेक्ट झालो. पण इथे आल्यानंतर कॉलेजचं वातावरण आणि विशेष म्हणजे सर सांगायचं झालं तर कॉलेजचे ॲडमिशन जे होतात ते जून जुलैमध्ये होतात, त्यावेळेसचं हे सगळं एन्व्हायरमेंट हे पाहून खूप आकर्षित होतो माणूस. आणि ओव्हरऑल परत नंतरचा पुढचा जो अनुभव पाहिला तर ओव्हरऑल स्टाफ्स, मी जसं आधीही बोललो की सर माझं आजही इथे मी कनेक्ट आहे, मी प्रत्येक फॅकल्टीशी कनेक्ट आहे, तर हे खूप चांगलं बॉन्डिंग बनत गेलं हळूहळू हळूहळू. आणि त्यानंतर मी जसं इथून पासआउट झालो त्यानंतर मला परत यायची इच्छा एवढी होते. त्याचबरोबर दुसरं एक स्ट्रॉंग रिझन, इथे शेजारीच आपल्या तुळजापूरला तुळजाभवानी माता मंदिर आहे, तिथे पण बऱ्यापैकी आपण अप्रोच होतो जातो, तर ते पण एक रिझन होतं की नाही खूप छान कॉलेज लोकेशन आहे, प्राईम लोकेशन आहे, प्राईम लोकेशनवर आपण कनेक्ट होतोय किंवा तिथे कॉलेज करतोय, हे एक खूप छान त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस फिलिंग होती आणि त्यानुसार ते कंटिन्यू केली.
3: मग ते बारावीला असतानाच तुम्ही ठरवलं होतं इंजिनियर व्हायचं आहे की असं काय होतं की म्हणजे कोणीतरी सांगितलं तुम्हाला की अनिकेत इंजिनियर होऊ शकतो?
4: नाही सर, जनरली माझा इंटरेस्टिंग एरिया हा मॅथमॅटिक्स होता आधीपासूनच.
3: अच्छा.
4: आणि मॅथमॅटिक्स असल्यामुळे मला मोर इन्क्लिनेशन जे होतं ते इंजिनिअरिंगकडे होतं. मला बऱ्याचपैकी म्हणजे तसं पाहायला गेलं जसं तुम्ही विचारलं की मला बऱ्यापैकी सांगितलं की नाही तुम्ही मेडिकल साईडला जा,
3: हो,
4: पण माझा इंटरेस्ट इकडे होता त्यामुळे मी इंजिनिअरिंग चूज केलं आणि त्यामध्येच करिअर डेव्हलप केलं.
3: ओके. तर तुम्ही म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये तुमचा इंटरेस्ट, म्हणजे परत एकदा हे म्हणजे अजून एक विषय झाला की लोक मॅथमॅटिक्सपासून दूर पडतात,
4: बरोबर,
3: आणि तुमचा मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट, मग हा स्कूल लेवलपासून होता कसा?
4: हा स्कूल लेवलपासून होता सर.
3: अच्छा.
4: म्हणजे आजोबांपासून प्रेरित होतो.
3: बर बर.
4: आजोबांना मॅथमॅटिक्स पाडे आपण आज विसरतो जनरली, पण माझ्या आजोबांना आपण जनरली म्हणतो की पावकी निमकी जे होते तिथपासून लर्न होतं आणि तिथपासून त्यांनी माझ्याकडून लर्न करून घेतलं होतं.
3: अच्छा.
4: त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये चांगला इंटरेस्टेड होतो, इवन दो इंजिनिअरिंगला असताना पण फर्स्ट इयर सेकंड इयरला मॅथमॅटिक्स स्कोर होता, M1, M2, M3, M4 जे होते ते स्कोर टॉपिक होते माझे.
3: बर बर.
4: त्यामुळे तो इन्क्लिनेशन तिकडे होता जास्त.
3: खूप चांगले, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मग हे फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं मग तुमचं? हे
4: फॅमिली बॅकग्राऊंड तसं सर, वडील आदर्श वाचनालय म्हणून तिथे एक लोकल वाचनालय आहे, तिथे ग्रंथपाल होते, आजोबा शेती करायचे. साधारणतः 2013 ते एक्सपायर झाले, मी इथून पासआउट झाल्यानंतर साधारणतः वर्ष दीड वर्षातच एक्सपायर झाले. आणि मेन बँकली म्हणलं तर आपण मिडल ग्रुप आपण जे म्हणतो किंवा लो ग्रुप इन्कममध्ये म्हणतो, तर त्याच पद्धतीची फॅमिली होती.
3: कारण तुम्ही तुमच्या आजोबा हे ते पाढे म्हणा किंवा
4: ते नाही, ते कसं होतं सर की ते असे ट्युशन्स घ्यायचे गावाकडे,
3: हो,
4: आणि मग त्या ट्युशन्सला आम्ही जाऊन बसायचो.
3: अच्छा अच्छा अच्छा.
4: आम्हाला तो क्लास असेल नसेल तो तिथे जाऊन बसायचं आणि आजोबाजी शिकवता, बाबाजी शिकवता, त्याकडे लक्ष केंद्रित करून शिकायचं.
3: बर बर.
4: तिथपासून सुरुवात झाली.
3: मग शाळेमध्ये तर मॅथमॅटिक्स मधले ब्राईट स्टुडंट म्हणल्यानंतर मग कौतुकाचा विषय?
4: हो. शाळेमध्ये पण मॅथमॅटिक्स खूप चांगल्या प्रकारे होतं, तसं मी जसं म्हणलं इंजिनिअरिंगमध्ये पण मॅथमॅटिक्स चांगलं होतं. आणि आजही जर तुम्ही मला विचारलं तर मला थेरॉटिकल सब्जेक्ट्स फक्त मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जे आहेत ते जास्त इंटरेस्टिंग वाटतात.
3: बर बर. अच्छा. तुमचे वडील ज्यावेळेस होते, म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होण्यापर्यंत वडील होतेच, काही विषय नाही, मग त्यांचं असं कधी तुम्हाला सांगणं, कारण ते ग्रंथपाल म्हणजे ते पुस्तकात रमणार आहे, आजोबा पाढ्यात रमणार आहे, असं म्हणजे एक कॉम्बिनेशन खूप असा आता वेगळा आहे समजा, तर त्यांनी कधी असं तुम्हाला सजेस्ट केलं होतं का की असं असं तू आयुष्यामध्ये करावं किंवा असं काही? असं काही
4: गायडन्स होतं सर, वडिलांचं गायडन्स होतं, आजोबांचं गायडन्स होतं.
3: अशा एखाद्या क्षेत्रामध्ये स्पेसिफिकेशन करावं
4: सर, त्यांचा कल जो होता तो थोडा ॲग्रिकल्चरमध्ये होता,
3: ॲग्रिकल्चरकडे होता.
4: BSc ॲग्री माझ्या वडिलांचं चालू असताना काही फॅमिली इश्यू

0: तुम्हाला ते पाहण्याचं किंवा
1: बरोबर,
0: कारण ते कुठल्याही घरामध्ये असं असतंच की आपला मुलगा एक आता सेटल झालेला आर्थिक दृष्ट्यामध्ये की तो एक भाग असतो. तर हे आता आपण त्या इंडो जर्मन कंपनीवर परत एकदा येऊया. तुम्ही जसं म्हणतायत की मिनिस्ट्रीच्या अंतर्गत किंवा हे जे तुम्ही स्मॉल
1: मीडियम स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस,
0: तर हे नेमकं काय असतं आणि मग याला तुम्ही कशा पद्धतीने एंटरप्रेन्युअर तयार करण्यासाठी असेल किंवा मग याच्यामध्ये समजा कोणाला आणखीन काही जास्त नॉलेज गेन करायचं असेल तर हे नेमकं कसं असू शकणार
1: आहे? सर, जसं आम्ही बोललो की मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, हे सेपरेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येते. सर, यामध्ये जनरली आम्ही ज्यावेळेस कॉलेजेसला बोलतो किंवा स्टुडंट्सला बोलतो की उद्योजक बना, जॉब करण्यापेक्षा तुम्ही जॉब देणारे बना. तर ही जॉब देणारे जी स्किल आहे, ही जॉब देणारी स्किल तुम्ही ह्या एंटरप्राइजेसमधून अचीव करू शकता, घेऊ शकता. कारण तुम्ही आज इथे जर पाहिलं आम्ही, तर आमच्याकडे जे कोर्सेस होतात, आम्ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस, आम्ही 70% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहोत आणि 30% थेरॉटिकल आहोत. म्हणजे CNC मशीनिंग आहे, मग त्यामध्ये तुमचं लेथ आहे, मिलिंग आहे, त्यानंतर EDM आहे, वायर EDM आहेत, त्याच्या प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आम्ही देतो, प्रॅक्टिकल मुलांना त्यावर काम करायला लावतो. जर तुम्ही जनरल पाहिलं, आता जनरल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक कॉलेजेसला, सर ही मशीन्स खूप हेवी कॉस्ट आहेत आणि ऑपरेटिंग करणं त्यातल्या त्यात ते पॉसिबल होत नाही.
0: पण आपल्या टेरनामध्ये आहेत त्या,
1: बरोबर, आपण आहेत तिथं, आपण त्या पण यूज केलेले आहेत, आम्ही पण त्यावेळेस पाहिलेले आहेत, केलेले आहेत. तर हे मोर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस आम्ही तिथे देतो आणि त्यामधून तुम्ही एक स्वतःचा बिझनेस सेट करू शकता, तुम्ही स्वतःची इंडस्ट्री चालू करू शकता. असे खूप उदाहरणं आहेत सर, ज्यांनी स्वतःची इंडस्ट्री चालू केली आहे अँड दे आर वेल सेटल नाऊ. तर तुम्ही त्यातून स्वतःची इंडस्ट्री रन करू शकता, छोटीशी असेल, हळूहळू ती बिग रूप घेते. आज औरंगाबाद MIDC आपलेच जवळजवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचे प्लांट आहेत,
0: बरोबर,
1: जे की इंडो जर्मन टूल रूम मधून कोर्स केलेले आहेत. तर एक खूप मोठा चांगला सेटअप किंवा खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो.
0: मग एवढा सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच असू शकतील अब्रॉडला पण जाण्याचा.
1: 100% सर. जसं इंडो जर्मन हे कोलॅबोरेशन्स होतं सर, इंडियन गव्हर्नमेंट आणि जर्मन गव्हर्नमेंटचं. आता आमचे जे जुने पासआउट विद्यार्थी आहेत, अल्युमिनी आहेत, आज रादर दॅन इंडिया ते बाहेर आहेत, जर्मनीमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत. तर तुम्ही तिकडे आराम किंवा तुम्ही एखाद्या MNC कंपनी थ्रू ज्यावेळेस सिलेक्ट होता, आज माझे मित्र जे मी माझ्यासोबत PG करत आज पण ते बाहेर आहेत. तर एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिकडे.
0: तुम्हाला कधी असं जाऊ वाटलं, असं वाटलं नाही का चला जर्मनीमध्ये जाऊन आपण एक 2-4-5 वर्ष करूया जॉब?
1: आहे ना सर, नक्कीच फिलिंग आहे ती. आम्हाला पण अपॉर्च्युनिटी मिळते, आमचे जसे आमचे सिनियर्स वगैरे जाऊन आलेले आहेत त्या थ्रू पण आहे आणि फिलिंग तर आहेत सर. त्यामुळं आपण म्हणू शकतो की कधी उद्या आज उद्या चान्स मिळाला तर नक्कीच आम्ही तिकडे मूव ऑन होऊ.
0: बर. आणि आता जे तुमचे क्लासमेट आहेत, जे की समजा पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये असतील किंवा काही अब्रॉडला पण असतील, कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळेस काय होतं नेमकं?
1: कॉन्व्हर्सेशन्समध्ये ते त्यांच्या एरियामध्ये सांगतात की कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत. आज जसं मी तुम्हाला परत वारंवार का त्याच टॉपिकवर येतो, कारण आज मेकॅनिकल फील्ड ही कुठेतरी डायव्हर्ट होत चाललेली आहे. आज मेकॅनिकलला ॲडमिशन म्हणलं तर मुलं नाही म्हणतात. तर ते न होता आज मेकॅनिकलची खूप रिक्वायरमेंट आहे सर. मेकॅनिकल इंजिनियर हा प्रत्येक इंडस्ट्रीला लागतो. तर तेच डिस्कस करत असते की नाही यार मला एवढी मॅनपॉवर पाहिजे, मला ती मॅनपॉवर पाहिजे, तुझ्याकडे असेल तर पाठव मला, मी आम्ही त्यांना घेऊ, हे पॅकेज देऊ, ते पॅकेज देऊ, ह्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे ट्रेंड काय आहे, भले आपण IT सेक्टरमध्ये मुवान होतात पण आज बाहेर ट्रेंड काय आहे ते समजतो त्यातून. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की त्यांचा जो व्ह्यू असतो हा मोर टुवर्ड्स मेकॅनिकल असतो, तो एक प्रेरणादायी वाटतो स्वतःला माझ्याकरता.
0: आता ह्या प्रश्न विचारण्याचं एक दुसरं एक कारण होतं माझं, त्याच्यातलं एक हिडन रिझन म्हणतं तरी चालेल, की एक तर माजलगाव पूर्ण शिक्षण, पुन्हा उस्मानाबाद, पुन्हा आता औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे सगळं मराठवाड्यातच, मराठवाडा मागासलेला, मराठवाड्याचं न्यूनगंड, पुन्हा त्याच्यानंतर की काय कम्युनिकेशन स्किल चांगले नाही, तरी प्रेझेंटेशन करता येत नाही, बरेचसे अल्युमिनी आहे पण ते म्हणतात की मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे, हुशार आहेत खूप, पण प्रेझेंटेशनमध्ये येत नाहीत. असं तुमचा काय अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही अजून इथंच फिरतायत?
1: नाही सर, माझा अनुभव खूप छान आहे सर. मला असं कुठेही खंत नाही जाणवली की मला स्वतःला प्रेझेंट करता नाही आलं. एक दुसरी गोष्ट, जरी मराठवाडा रिजन्स फिरत असेल तरी आमचे टेक्नॉलॉजी सेंटर्स हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. तर त्या थ्रू जसं आपण बाहेर म्हणलं तर हैदराबाद आहे, म्हणजे तुम्हाला त्या लोकेशन्सला मी जाऊन आलेलो आहे, तिथे तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं ट्रेनिंग घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर माझं ट्रेनिंग SAP बिझनेस वन म्हणून जे आहे त्यामध्ये पण झालेलं आहे. 3D प्रिंटिंग, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी ट्रेनर आहे. त्यामुळे हा जो तुम्ही म्हणले की कुठंतरी एक स्वतःला
0: कमी सेल्फ डिसिजन कसं करायचं हे

0: सेल्फ मेकिंग तुम्ही, कारण तुम्ही गेला ट्रेनिंगला
1: बरोबर,
0: तुम्ही ती मेंटॅलिटी डेव्हलप केली. मला ती मेंटॅलिटी पाहिजे की काय नेमकी असते मेंटॅलिटी आणि कसं आपण ते डेव्हलप केलं पाहिजे मराठवाड्यातल्या म्हणून.
1: मराठवाड्यातल्या मुलांनी एक पहिली गोष्ट तर सर स्वतःला अंडर एस्टिमेट करणं सगळ्यात पहिले सोडलं पाहिजे. नाही, वी कॅन डू दिस, की आपण ते 100% करू शकतो. आणि असं कोणतीही गोष्ट नाही की आपण, आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे सर. आणि पाहायला गेलं तर टेक्निकली आपण खूप साऊंड आहोत, इतकं साऊंड आहोत. आपण फक्त एका गोष्टीमध्ये मागे पडतो की यार नाही, मला उद्या तिथे गेलं तर बोलता येणार नाही. लेट्स डू यार, जर परफॉर्म करायचंच ठरवलंय तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये परफॉर्म करू शकतो. आणि तोच एक मेसेज मला त्यांना द्यायचा आहे की नाही, तुम्ही करू शकता, तुम्ही केलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट, भले तो तुम्ही मीडियम कोणतं का असणार, इंग्लिश असेल, तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, ओके डू नो, की तिथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नाही आहेत. तुम्हाला समोरचा माणूस तुमच्या लँग्वेजवरून जज करत नाही, तुम्हाला समोरचा माणूस तुमच्या नॉलेजवरून जज करतो. तर तो एक आहे
0: लँग्वेज म्हणतात, इंग्रजी लँग्वेजचा पण एक खूप मोठा, म्हणजे बऱ्याच अल्युमिनियन म्हणजे इंग्रजी येणं गरजेचं आहे.
1: आज माय पॉईंट ऑफ व्ह्यू सर, ओके, इंग्लिश इज रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलर पोस्ट, पर्टिक्युलर पोझिशन्स, बट या यू कॅन डू दॅट, की तुम्ही ते करू शकता, काही अडचण नाही. स्पीकिंग स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, परफॉर्म करू शकता, ते जॉईन करू शकता. तर एक साईड बाय साईड तुम्ही तुम्हाला स्वतःला डेव्हलप करू शकता त्या एरियामध्ये.
0: बरं बरं, खरं तर म्हणजे खूप बोलण्यासारखे पॉईंट्स आहेत. एक तर म्हणजे मोबाईल पण हातामध्ये, मोबाईलचा किती वापर करावा असा एक भाग होता, कारण 2011 कदाचित एवढं मोबाईलचं नव्हतं, आता जास्त आहे.
1: हो,
0: त्याच्यावर काय सांगू इच्छित?
1: सर बी फ्रँक सर, सोशल मीडियाशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या थोड्या कमी केल्या पाहिजेत, कारण सगळ्यात जास्त डायव्हर्जन तिथे आहे. आणि आहे यूट्यूब, तुम्ही जर पाहिलं किंवा तुमच्या स्वतःशी रिलेटेड तुम्ही जर काही गोष्टी तुम्ही पाहिल्या, मी मुलांना हमेशा सांगत असतो की यार ठीक आहे तुम्ही यूट्यूबवर जा, पण तुमच्या टेक्निकल रिलेटेड गोष्टी काहीतरी सर्च करा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी देणं. आता आपण जसं म्हणतो सर, चॅट GPT आहे, AI आहे, मशीन लर्निंग आहे, इंडस्ट्री 4.0 आहे, 3D प्रिंटिंग आहे, याचे इतके छान छान व्हिडिओ आणि इतकं नॉलेज आहे त्यावर, तुम्ही ते थोडं गेन करा, 100% तुम्हाला त्याचा तुमच्याच फ्युचरमध्ये फायदा होईल. मोबाईलचा यूज जर पाहिला तर तुम्ही या दृष्टिकोनातून तो यूज करू शकता. मी या माध्यमातून सर्व मुलांना एक माहिती किंवा इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छितो की इंडोजर्मन टूल रूम औरंगाबाद या ठिकाणी मराठा कुणबी या विद्यार्थ्यांना सारथी अंतर्गत काही कोर्सेस फ्री आहेत, त्याचबरोबर महाज्योती अंतर्गत OBC कॅटेगरी, VJNT कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी या विद्यार्थ्यांना काही कोर्सेस फ्री आहेत. तरी सर्व मुलांनी या कोर्सेसचा फायदा घ्यावा, जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढी मी अपील करू इच्छितो.
0: आणि ज्या ज्या वेळेस आता म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस तेरणा कॅम्पसला तुम्ही व्हिजिट करता, इथल्या विद्यार्थ्यांना पण मोटिवेट करता, सांगता असं म्हटलं, प्रत्येक वेळी व्हिजिट केल्यानंतर एकच सीन डोक्यामध्ये असतो की म्हणजे 2011 त्या 4 वर्षाच्या कालावधीतला वेगवेगळे सीन असतात?
1: नाही, वेगवेगळे सीन असतात कारण आठवणी खूप आहेत. ग्रुप फार छान होता आमचा.
0: अच्छा,
1: जसं तुम्ही मेकॅनिकल
0: वावरणं कुठे जास्त होतं,
1: वावरणं
0: डिपार्टमेंट सोडून
1: सगळ्याच डिपार्टमेंटला वावरणं होतं, स्पेशली IT CSE, कारण जनरली मेकॅनिकलमध्ये जो आहे
0: जो आपल्याला इच्छित भाग आहे तो सापडायचा नाही.
1: बरोबर, मग त्यातही आमचा ग्रुप छान होता, क्लब ग्रुप होता, मुलं मुली सगळेच होते, त्यामुळं ज्या आठवणी आहेत, एंटरटेनमेंट म्हणा किंवा पार्टिसिपेशन म्हणा किंवा गॅदरिंग म्हणा किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये पार्टिसिपेंट्स होणं म्हणा आणि त्यात ऑर्गनायझर म्हणून काम करणं म्हणा, ते खूप छान अनुभव आहेत, खूप छान एक्सपिरियन्स आहेत. प्रत्येक बिल्डिंगचा, प्रत्येक एरियाचा, ग्राउंडपासून ते हॉस्टेलपर्यंत एवढ्या आठवणी आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक वेळेस नवीन आठवणी रिकॉल होतात.
0: बरं, मग आत्ता कुठली आठवण रिकॉल झाली आणि त्या दृष्टिकोनातून काय असं विषय डोक्यामध्ये चालू आहे की म्हणजे आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स पण भरपूर आलेले असणार आहे, संघर्ष पण असणार आहे, त्याच्यात यश पण मिळतं आहे, नॉलेज तर दिसायचं लागलं आहे, पण अनिकेत तुम्हाला आता सध्या कुठल्या डोक्यामध्ये ते सॉन्ग चॅनलाइज करतं की यार यस मला हे रिकॉल होत आहे म्हणून?
1: एक इंटरेस्टिंग आणि कॉमेडी किस्सा आहे, अजूनही मला माझे मित्र त्या किस्स्यावर अजूनही टॉन्ट मारता, अजूनही बोलता. आमचा ग्रुप होता, आम्ही ह्याच कॅन्टीनला बसलेलो होतो, त्यावेळेस फायनान्शियल नव्हती तेवढी, आपण म्हणू शकतो की खूप विचार करून आम्ही पैसे खर्च करायचो, नाही इकडे 5-10 रुपये जरी खर्च करायचे म्हणले तरी विचार करून करायचो, आणि पैसे नसायचे मंथ एंडला म्हणा किंवा पैसे शक्यतो नसायचे. आणि आम्ही सगळे ग्रुपनं तिथं कॅन्टीनला बसलो आणि कॅन्टीनला बसल्यानंतर मुलं मुली सगळेच होते, फ्रेंड सर्कल होतं, आणि मी बसल्यानंतर मी एक जस्ट नॉर्मल आईस्क्रीम पार्टी मागितली मला माझ्या मैत्रिणीने.
0: बर,
1: आणि ती आईस्क्रीम पार्टी मी दिली, तितक्यात माझा मित्र मागून आला आणि तो मला म्हणला की का रे तू फक्त मैत्रिणींनाच आईस्क्रीम पार्टी देतो का आम्हाला? अरे म्हणलं ती उधार देऊन दिली आहे. अरे हा ठीक आहे, पण आम्हाला का बरं नाही? तो जो किस्सा आहे तो त्यांनी खूप हॉस्टेलमध्ये आणि ऑल ओव्हर आमच्या फॅकल्टी स्टाफमध्ये पण भरपूर हे केला होता. त्यावेळेस वाघ सर होते, त्यांनी आम्हाला त्याबद्दल बोलले होते.
0: तर मैत्रिणीसमोर जास्त हा इन्व्हॉल्व्ह राहतो आणि
1: एक जस्ट आता कॅन्टीन समोरून येत होतो तर तो एक किस्सा रिकॉल झाला.
0: आणि गाणं असं कुठलं आहे की जे मोटिवेट ठेवतं किंवा असं काहीतरी करतं तुम्हाला?
1: सर स्पेसिफिक मोटिवेशनल सॉंग सांगायचं झालं तर सर
0: म्हणजे एखादं गाणं असतं असं माणसाला की ते यस ते झालं की तो थोडंसं एनर्जाइज फील करतो किंवा त्याला ते फील करून देतं की यस ओके आय एम ओके म्हणून.
1: अनिल कपूरचं एक गाणं आहे सर असं जिंदगी से जंग म्हणून जो आहे, तर तो एक गाणं मला मी ऐकत असतो अधूनमधून.
0: अच्छा, आणि फॅमिलीमध्ये आता कोण कोण आहेत?
1: फॅमिलीमध्ये मिसेस आहे, दोन मुलं आहेत,
0: बरं,
1: आई आजी आणि काका.
0: बरं, मिसेस पण असं इंजिनियर वगैरे?
1: हो, मिसेस पॉलिटेक्निक झालेलं आहे आय टीमध्ये.
0: बरं,
1: सध्या तिथेच ती क्लाउड 9 ऑफिस म्हणून एक आहे औरंगाबादला, तिथे जॉब करते.
0: अच्छा, आणि आईसोबत?
1: हां, आईसोबत.
0: क्या बात आहे. तर अनिकेत, म्हणजे तुमचे खरंतर हे जर्नी ऐकून आणि त्यातल्या जे तुमचं नॉलेज आहे, खास करून मी सांगतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मेकॅनिकलवरचं तुमचं प्रेम आणि ते जे तुम्ही सांगत होतात ना, मी जेवढ्या ॲल्युमिनाईचे इंटरव्ह्यूज केले त्यातल्या जे मेकॅनिकल ब्रँचमधून आलेले होते त्यांच्यापैकी यू आर द बेस्ट. आणि तुम्ही म्हणजे ज्या गोष्टीत तुम्ही एज्युकेशन घेतलं त्याच्यावरचं प्रेम तुमचं दिसून आलं. निश्चितच यामुळे अनेक विद्यार्थी मोटिवेट होतील, फक्त इंजिनिअरिंगचेच नाही तर ओव्हरऑल जे मुलं आहेत ते सुद्धा मोटिवेट होतील. आणि तुमच्या लाईफची जर्नी अशीच पुढे राहावी, तुम्हाला इंडो जर्मन म्हणजे जर्मनीमध्ये पण राहण्याचा योग यावा पूर्ण फॅमिलीसहित.
1: बरोबर,
0: अशा रेडिओ त्यांच्या वतीने शुभेच्छा. आणि परत परत आपण येऊन आपल्याकडे जे काही आणखीन नॉलेजमध्ये तुमच्या वाढ होईल, इन्हान्स होईल, ते पण आपण शेअर करण्यासाठी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
1: नक्कीच सर, नक्कीच. जसं मी म्हणलं, माझी नाळ जोडलेली आहे इथे आणि ती मला जोडूनच ठेवायची आहे. असं नाही की सर मी कधीतरी 2011 पासआउट झालो आणि आज मला ती तेरणा कॉलेज कुठेतरी आठवणीत आहे, असं नको वाटायला. म्हणून मी कंटिन्यू येतच राहील त्याबद्दल आणि इथे आहे.
0: तुम्हाला जर समजा ह्या इंडो जर्मनमध्ये तुम्ही जे कोर्सेस वगैरे घेता त्यासाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असला तो एक नंबर सांगा.
1: हो सर, माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करू शकतो, 9665162441 हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. 9665162441 मी मुलांना एक अपील करेल की आज तुम्ही 10th पासआउट झाल्यानंतर तुमचा जो करिअर आहे, करिअरच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं किंवा 12th पासआउट, तर आपण एक 2-4 गोष्टीवरच फक्त फोकस करतो. सर मला इंजिनियर आहे किंवा मला डॉक्टर आहे किंवा मला फार्मसी वगैरे करायचं, नाही तर यामध्ये पण काही स्पेशलायझेशन्स एरिया असतात रादर दॅन 2-4 सेल्फ सिलेक्टेड, तर त्यावर फोकस करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही मूव्ह ऑन केलं तर तुमचं करिअर पण खूप छान पद्धतीने घडेल.
0: तर मित्रांनो, अनिकेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9665162441. तेव्हा आपण कॉन्टॅक्ट करावा. अनिकेत, मी परत एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: थँक्यू सर.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण रेडिओ तेरणाच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000, 9970509000. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: विश्वशांतीचा महापर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व. श्रोते हो, पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्त्वाचं व्रत समजलं जातं. मुळातच पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचं शमन करणं, जसे की काम, क्रोध, लोभ, मत्सर, वैमनस्य असे कितीतरी विकार असू शकतील. अशा विकारांपासून स्वतःला दूर करून आत्मशांती प्राप्त करून घेणे, तसेच आध्यात्मिक प्रगती साधत पर्युषण पर्वाच्या काळात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य अशा तत्वांचं पालन करणं. 10 दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वाच्या काळात दशलक्षण धर्माची उपासना केली जाते. तेव्हा या पर्युषण पर्वातील 10 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आपण एक एक लक्षण म्हणजे धर्म कसा अंगीकारायचा याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा आज 7वा दिवस, आज आपण ऐकूयात उत्तम तप याविषयी सौ धनश्री सुहास हिंदाणे यांनी सांगितलेली माहिती.

नमस्कार श्रोते हो, जय जिनेंद्र। रेडिओ तिरणाच्या माध्यमातून पर्युषण पर्वाविषयी दशधर्माची माहिती सांगणारी जी शृंखला चालू आहे त्यातील सातवा धर्म उत्तम तप धर्म याविषयी मी सौधनीश्री हिंदाने याविषयी थोडक्यात सांगणार आहे।

त्योहार म्हणजे सण, सण म्हणजे लोकांना झगमगाट, नवीन कपडे, नवीन साड्या, नवीन सगळं. पण जैनांमध्ये तसं नाही आहे. आमचा सण म्हणजे अगदी त्याग, तप, व्रत याच्याने आम्ही असा सण साजरा करतो. मी सांगणार आहे उत्तम तपधर्माविषयी. तप्तते इति तपः, ज्याप्रमाणे सोने जसे अग्नीमध्ये तापवल्यामुळे झळाळून निघते म्हणजे शुद्ध आणि निर्मळ होते, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याला ज्ञानरूपी अग्नीमध्ये तापून स्थिर करून कर्मरूपी मलाचा नाश करून घेणे म्हणजे आत्मशुद्ध करणे म्हणजेच तपधर्म आहे. व्यवहारात आपण काय म्हणतो, सुवर्ण शुद्ध तापवले म्हणजे ते शुद्ध झाले. पण सुवर्ण अशुद्ध होणे म्हणजे काय, त्याला मळ साचतो. सुवर्ण हे काही मलिन नसतं, मुळातच ते झळलेले असतं आणि अगदी शुद्ध आणि 100% सोनं असतं. तर त्याला तापवल्यामुळे काय होतंय, ते दूषित होतं. तापवल्यामुळे त्याला परत आपला मूळ स्वरूप प्राप्त होऊन आणि अग्नीने सुवर्ण शुद्ध झाले असे म्हणतात. परंतु उत्तम सोनार त्या मलासहित सोन्याची योग्यता आणि शुद्धता सांगत असतो. म्हणजे तशीच आपल्या आत्म्याची गोष्ट आहे. अज्ञानी माणसाला तप करणे मोठे कष्टदायक वाटत असते, तसेच ज्ञानी माणसाला तप हे आपले मोठे भूषण वाटत असते. जैन शास्त्रात तप हे 12 प्रकारचे सांगितले आहे, ते बघा ते कोणकोणते आहेत. पहिलं तप प्रायश्चित्त. प्रायश्चित्त घेणे म्हणजे आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतील तर त्याचा बद्दल क्षमा मागणे, घडलेल्या दोषांबद्दल प्रतिक्रमण.

प्रतिक्रमण म्हणजे काय असतं थोडक्यात? तर प्रतिक्रमण करणे म्हणजे चारही दिशांमध्ये जीव अजीव निर्जीव सगळ्या गोष्टींची एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळ्या गोष्टींची माफी मागितली जाते, त्याला प्रतिक्रमण म्हणतात. तर प्रायश्चित तपामध्ये येतं. दुसरं तप आहे विनय, विनय करणे, गुणीजनांचा विनय करणे. किती सुंदर सांगितलं आहे बघा, गुणी प्रत्येक गुणी माणसाचा, ते लहान असो की मोठा असो, असं हे जैन धर्माचं तत्वज्ञान आहे. तर विनय करायला सांगितलं आहे, मग तो छोटा असो. मोठ्यांचा तर आपण विनय करतो, पण छोट्या माणसांकडनं आपण जर काही शिकलो असेल काय असेल तर त्याचासुद्धा विनय करायचा सांगितलं आहे. वैयावृत्त, वैयावृत्त करणे म्हणजे सेवा करणे, वैयावृत्त. रत्नत्रय संपन्न मुनींची वृद्धांची सेवा शुश्रूषा करणे हे सुद्धा नियम जैन धर्मामध्ये सांगितलेले आहे. स्वाध्याय करणे, स्वाध्याय करणे म्हणजे काय? स्वात्म्याला जाणून घेण्याचा शास्त्राचा स्वाध्याय करणे, स्वात्म्याला जाणून घेणे म्हणजे त्याचा स्वात्मा कसा आहे, काय आहे, तो शुद्ध निराकुल निर्मळ आहे हे स्वाध्यायातूनच माणसाला कळत असतं. आणि पाचवा धर्म उत्सर्ग, शरीरावरील मोह सोडून बाह्य परिग्रहांचा त्याग करणे, बाह्य परिग्रहांचा, याला उत्सर्ग असं म्हणतात. ध्यान, आता ध्यान बऱ्याच लोकांना माहिती असतं, ध्यान म्हणजे काय? आत्म्याचे किंवा आत्मस्वरूपाचे साधक सिद्ध पंचपरमेष्टीचे चिंतवन करणे. पंचपरमेष्टी म्हणजे काय? पंचपरमेष्टी आमच्यामध्ये सांगितलं आहे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि सर्वसाधू, हे पाच परमेष्टी आमच्या इथं सांगितल्या आहेत. अरिहंत म्हणजे अरि म्हणजे शत्रू, शत्रूंचा, शत्रू म्हणजे आपले वाईट चिंतणारे म्हणून नाही तर शत्रू म्हणजे आपले कर्मसुद्धा आपले शत्रू असतात, तर त्या सर्व शत्रूंचा कर्मशत्रूंचा नाश करून जे सिद्धपदाला पोचले त्याला अरिहंत म्हटलेलं आहे. तर अशा अरिहंताला नमस्कार सांगितलेलं आहे. पंचपरमेष्टीचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते, पंचपरमेष्टी अरिहंताला नमस्कार सांगितलेलं आहे पंचपरमेष्टीमध्ये. सिद्ध, सिद्ध त्यांनी आपला आत्मा सिद्ध करून जे सिद्ध स्वरूपात पोचलेले आहेत त्या सिद्धांना नमस्कार सांगितलेला आहे. अरिहंत सिद्ध आचार्य, आचार्य म्हणजे जे दुसऱ्याला ज्ञान देतात आणि आपल्यासारखेच घडवतात. मुनी साधू संत आचार्यपद, ते साधू संतांचे मुख्य असतात, त्यांना आचार्य म्हणतात. तर त्या आचार्यांना नमस्कार. आचार्य उपाध्याय, उपाध्याय आचार्यांनी सांगितलेल्या जे उपदेश करत असतात तर त्यांचा कोण ते कंट्रोल ते उपाध्यायाकडे असतं. आणि सर्व साधू, जगातील सर्व साधू संत लोकांना पण नमस्कार सांगितलेला आहे. अशा पंचपरमेष्टीचं चिंतवण करणे म्हणजे ध्यान, ध्यान आत्मस्वरूपाचे किंवा आत्मस्वरूपाचे साधक. वरील सहा तपे हे अंतरंग तप आहेत. यात अंतरंग तपाची सिद्धी करत असताना बहिरंगामध्ये वस्तूंचा अनायास त्याग होत असतो, म्हणून त्यास बहिरंग तप म्हटले आहे. हे बहिरंग तप सुद्धा सहा प्रकारचे आहे. तर ते कोणते आहे ते बघा. प्रथम बहिरंग तप आहे अनशन. अनशन म्हणजे काय? चारही प्रकारचा आहाराचा त्याग. चार प्रकार म्हणजे काय? म्हणजे सर्व अन्न जल फळ इत्यादी सर्वांचा त्याग करून आत्म्यामध्ये स्थिर होणे, आत्म्याजवळ जाणे, तो खरा उपवास होय. औमोदर्य, ज्यांना पूर्ण उपवास होत नाहीत, बऱ्याच जणांची प्रकृती ठीक नसते पण ह्या दहा धर्मात त्यांना ते पण करायचं असतं, तर मग त्यासाठी त्यांना नियम सांगितलेले आहेत ह्या अवमोदर्य तपामध्ये. तर त्यात काय सांगितलेलं आहे? एकासन करायचं. एकासन म्हणजे एकदाच मांडी घालून आपण काय जे खाऊ शकतो त्यातही काही नियम असतात, ते नियम पाळून जेवायचं. किंवा ज्यांना एक वेळा जेवण नाही, बेआसन. बेआसन म्हणजे दोन वेळा जेवणेसुद्धा तो नियम घेऊन जेवण करणे. किंवा अवमोदर्य, खाली उदर. अव म्हणजे खाली आणि उदर म्हणजे पोट. अवमोदर, पोटभर न जेवता एकावेळी अल्पभोजन करून स्वाध्यायात किंवा ध्यानात लीन होणे म्हणजे हे अवमोदर्य तप झालं. आता ह्या सहा बहिरंग तपामधले तिसरं तप आहे वृत्तीपरिसंख्यानं. वृत्तीपरिसंख्यानं म्हणजे काही नियम घेऊन भिक्षावृत्तीने म्हणजे माधुकरी वृत्तीने जेथे पडघान होईल तेथे आहार घेणे. म्हणजे एखाद्याने आपल्याला एक प्लेट भरूनच अन्न दिलं तर तेवढंच खाणे आणि उपवास करणे आणि आपला स्वाध्याय करणे. रस परित्याग, जेवणामध्ये षडरस असतात म्हणजे दूध दही तूप लोणी मीठ साखर इत्यादी, ह्या षडरसांचा त्याग करून नीरस भोजन, नीरस आहार हे काही न टाकता नीरस अशुद्ध प्रासुक भोजन घेणे तेही एक वेळा, याला रस परित्याग भोजन असं म्हणतात. अविक्त शय्यासन, अविक्त शय्यासन हे पण ह्या बहिरंग व्रतां पा

भक्तीची सांगड घालून साधना करावी हे जैन शास्त्रामध्ये अगदी सूक्ष्मरित्या सांगितलेलं आहे. त्यातील एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तर पाच पांडवांची ही गोष्ट आहे. पाच पांडवांनी आत्मसिद्धीसाठी घोर तपश्चर्या केली होती. पाचही पांडव ध्यानस्थ बसलेले होते. शत्रुपक्षातील काही त्यांचा अपमानाचा सूड घेण्याची ही संधी आपल्याला समोर चालून आली आहे असा विचार करून त्यांच्या अंगावर अग्नीने तापवलेले लोखंडाचे आभूषणे घातली. तरीही ते तपामध्ये इतके लीन होते की त्यांनी ते म्हणजे अगदी आपल्याला काहीही नाही झालं हे ते सहन केलं. ते कारण काय झालं तर त्याच्यामुळे ते तपाच्या बळामुळे त्यांना ती शक्ती प्रदान झाली होती. ते पळून जाऊ नयेत म्हणून लोकांनी त्यांच्या पायाला अक्षरशः खिळेही टोकले होते. असा घोर उपसर्ग त्या उपद्रवी लोकांनी त्यांना केला. पण पांडव आत्मध्यानातच लीन होते. तपाच्या प्रभावाने त्यांच्यापैकी तिघेजण युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे तिघेजण केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्षास गेले. त्यातील नकुल व सहदेव यांना स्वतःबद्दल त्रास नाही झाला, पण आपल्या भावांना हा त्रास कसा सहन करता आला ह्याचा फक्त विचार या मोहाच्या विचाराने त्यांना मोक्षस्थान न मिळता ते सर्वार्थ सिद्धीमध्ये देव होऊन जन्मले. तेथूनच ते परत मनुष्य जन्म घेऊन आराधना करून मगच मोक्षास जातील. म्हणून ज्ञानपूर्वक तपाशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही. म्हणून हे भव्य जीवांनो, मनुष्य जन्मात तपाची निरंतर आराधना करावी. उत्तम तप धर्म की जय. जय जिनेंद्र. उद्या याच वेळी याच तेरणा रेडिओवर त्यागधर्म याविषयी आपण ऐकणार आहोत. जय जिनेंद्र.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: विश्वशांतीचा महापर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व, पर्युषण पर्व. श्रोते हो, पर्युषण पर्व हे जैन धर्मातील महत्वाचं व्रत समजलं जातं. मुळातच पर्युषण या शब्दाचा अर्थ आहे मनातील सर्व विकारांचं शमन करणं, जसे की काम, क्रोध, लोभ, मत्सर, वैमनस्य असे कितीतरी विकार असू शकतील. अशा विकारांपासून स्वतःला दूर करून आत्मशांती प्राप्त करून घेणे, तसेच आध्यात्मिक प्रगती साधत पर्युषण पर्वाच्या काळात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य अशा तत्वांचं पालन करणं. 10 दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वाच्या काळात दशलक्षण धर्माची उपासना केली जाते. तेव्हा या पर्युषण पर्वातील 10 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आपण एक एक लक्षण म्हणजे धर्म कसा अंगीकारायचा याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा आज 8वा दिवस. आज आपण ऐकूयात उत्तम त्याग याविषयी सौ कल्पना फडकुले यांनी सांगितलेली माहिती.

जय जिनेंद्र, मी सौ कल्पना सुदेश फडकुले. सर्वप्रथम सर्वांना पर्युषण पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. पर्युषण पर्वामध्ये 10 धर्म आहेत. त्यापैकी आपण आत्तापर्यंत उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम अर्ज, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम या धर्माविषयी माहिती ऐकली. आज मी तुम्हाला उत्तम त्याग धर्माविषयी माहिती सांगणार आहे. जैन धर्मामध्ये त्यागाला खूप महत्त्व आहे. त्याग दोन प्रकारचे आहेत, अंतरंग त्याग आणि बहिरंग त्याग. अंतरंग त्यागामध्ये क्रोध, मान, माया, लोभ यांचा त्याग करणे म्हणजेच अंतरंग धर्म त्याग धर्म होय. कोणाबद्दल आसक्ती न ठेवणे, कोणाविषयी राग न करणे, कोणाबद्दल ईर्ष्याभाव न ठेवणे, सर्वाविषयी मैत्रीभावाने राहणे, शरीरावर ममत्व न ठेवणे हा देखील त्यागधर्मच आहे. बहिरंग त्यागामध्ये आपण शक्तीनुसार कोणत्याही वस्तूचा, धनाचा, पदार्थाचा त्याग करणे म्हणजेच बहिरंग त्याग होय. त्यागाचे उदाहरण म्हणजे जैन मुनी साधू की ज्यांनी अंतरंग व बहिरंग दोन्ही प्रकारचा त्याग केलेला आहे. दानाला देखील त्याग म्हटले आहे. दान चार प्रकारचे आहेत, आहारदान, शास्त्रदान, औषधदान, अभयदान. आहारदान म्हणजे मुनींना, त्यागींना, गोरगरिबांना, भुकेलांना आहार देणे, त्यास आहारदान असे म्हणतात. शास्त्रदान, ज्ञानवृद्धीसाठी त्यांना शास्त्र देणे, पाठशाळा काढणे, त्यांना योग्य धन देणे ते ज्ञानदान होय. औषधदान, कोणाला कुठलाही आजार व्याधी झाली असेल तर त्याच्यावर योग्य उपचार करणे, औषध देणे, त्यांची सेवा करणे ते औषधदान होय. अभयदान, एखाद्या दुर्बल व्यक्ती, पशुपक्ष्यांना आश्रय देणे, त्यांचे रक्षण करणे, वस्तिका, कुटी वगैरे बांधून देणे अभयदान होय. राग रोष मद विकार त्यजने उत्तम त्याग महान असे, सत्पात्राला दान करावे लोभ मान मन मद जात नसे, धन संपत्ती ही नश्वर जाना दाना नीती सफल असे, त्याग विन हे निष्फळ जीवन त्याग धर्म जगी श्रेष्ठ असे, उत्तम त्याग करावा निषदिनी मिळे संपदा मोक्षाची, सुखमय मंगलकारक विजयी वाणी वीर जिनेशाची, वाणी वीर जिनेशाची. वास्तविक धन संपत्ती हे परद्रव्य आहे, परधन आहे. त्यांचे दान देऊन हा जीव स्वतःला दानी समजतो, परंतु पराची वस्तू परालाच देण्यात दानवीरपणा तो कसला, ते खरे दान नव्हे, तो खरा त्यागधर्म नव्हे. मिथ्या मान्यतेचा त्याग व परद्रव्याची राग द्वेष मोह भावाचा त्याग हाच खरा त्याग होय. राग द्वेष मोहाचा त्याग करण्याचा उपाय आपला एकत्व विभक्त स्वभाव ओळखून त्यात लीन राहणे हाच त्याग खरा त्यागधर्म होय. संपत्तीवर अनुराग न करता आपल्या वितराग ज्ञाता द्रष्टा स्वभावात लीन राहण्याचा प्रयत्न करणे हाच खरा त्यागधर्म होय. त्याग ही गोष्ट सहज सोपी नाही. त्याग हा कोणीही करू शकत नाही. या धर्माचे पालन जर सर्वांनी केले तर सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होईल. त्यागधर्माविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. घटना ही ऐतिहासिक आहे, फार पूर्वीच्या काळाची आहे, अगदी अलीकडच्या दिवान अमरचंदची आहे. दिवान अमरचंदांचे नाव कोणाला ठाऊक नाही. जयपूर नरेशच्या दरबारी असणारा दिवान अमरचंदची कीर्ती ख्याती सर्व दूरवर पसरली होती. ती त्यांच्या सदरचाराने क्षमा, दया, शांती यांची ती मूर्ती होती. पण प्रत्यक्ष राजालाच ही गोष्ट डाचू लागली. कोण समजतात हे स्वतःला, स्वतःच्या सदाचाराने साधन करून आम्हाला कमी दर्जाचे ठरवितात. लोकांवर अमरचंदाच्या अहिंसा धर्माचा गाढा प्रभाव पडला आहे. ते माझ्या शिकारीचे कौतुक करण्याऐवजी त्याकडे उपेक्षेने पाहतात. हं, पाहतोच, आता कसे अहिंसा धर्म पाळतात ते. राजाने युक्ती केली, स्वतः शिकारीला निघाला. जाताना मोठ्या प्रेमाने दिवान अमरचंदला बोलावून सांगितले, दिवानजी, आम्ही आता शिकारीला निघालो, तुम्ही सोबत यावे अशी इच्छा करूनही फायदा नाही. आम्ही राजे असूनही स्नेहापोटी तुम्हाला तशी आज्ञा देत नाही, परंतु एक जबाबदारी यावेळी तुमच्यावर सोपवत आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की आमच्या प्राणी संग्रहालयाची देखरेख आम्ही करीत नाही. आम्ही शिकारीला गेल्यावर आमचे प्राणी रोडावतात. यावेळी आम्ही गेल्यावर प्राण्याची देखरेख तुम्ही करायची आहे.
जातीने त्यांच्यावर आहार पाण्याची व्यवस्था पाहिजे. पशूंच्या शिकारीला जाणाऱ्या राजाला घरातले पशु रुडवतात याची काळजी. राजा गेला, सर्व पशूंच्या खाण्याची व्यवस्था कशी करायची, त्याला मांस कसे घालायचे, अमरचंदांना मोठा प्रश्न पडला. अमरचंदांनी पंचपक्वाने बनवली, त्यांची ताटे घेऊन सिंहापुढे ठेवली, पण पुरणाची पोळी खायला सिंह थोडाच बैल आहे. शेवटी अमरचंद पिंजऱ्याचे दार उघडतात, सिंहापुढे येतात, त्याला अहिंसा धर्माचा उपदेश करतात, म्हणतात, तेव्हा पशुराज, या अन्नाचा आपण स्वीकार करावा, अन्यथा मी तुझ्यापुढे उभा आहे, काय करायचे याचा विचार करा. जगातलं महान आश्चर्य घडतं, सिंहराज त्या पक्वानांचा आहार करू लागतात. त्याच दिवशी नाही, राजा परत येईपर्यंत नव्हे तर परत आल्यावर हे दृश्य पाहायला भेटते. राजा अहिंसा व्रताचा स्वीकार करतो, तुम्हाला वाटेल यात कुठले दान, त्यात कुठला त्याग आहो. दुसऱ्या जीवांना अभय देण्यासाठी स्वतः शरीराचा त्याग करण्याची तयारी, केवढे दान, केवढा अभय. मांस हा त्याचा आहार असणाऱ्या क्रूर पशुलाही मांसाहारापासून मुक्त करणे महान दान, कोणतीही इच्छा नसताना झालेले दान. दाता असावा कसा, हे या दानाने दाखविले आहे, पण हे दान कसे द्यावे हेही दाखविले. दान देणारी वस्तू शुद्धच असावी नाही का, नाही तर सिंहाला भूक लागली म्हणून दिलं मांसाचे दान. विधिदाता, त्याग ही गोष्ट सहज सोपी नाही, त्याग हा कोणीही करू शकत नाही. या धर्माचे पालन जर सर्वांनी केले तर सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होईल. त्याग धर्म की जय. जय जिनेंद्र.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीरणा 90.4 FM।
3: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। श्रोतेहो आत्ताचा चालू रब्बी हंगाम सुरू आहे आणि या रब्बी हंगामामध्ये अनेक प्रकारची रब्बीची पिकं आपण डोलताना पाहत आहोत। याचमध्ये रब्बी हंगामातील आपल्या भागातील जे महत्त्वाचं पीक आहे गहू पीक, तर गहू पिकाचं सध्या जे पीक आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वत्र आपण पाहतो आहोत। तरीही या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तर गहू पिकाचं जे सिंचन व्यवस्थापन आहे याच्या संदर्भात आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मुख्यतः हरित क्रांतीमध्ये उन्नत जाती, रासायनिक खते, सिंचनामुळे गव्हाचे उत्पादन उल्लेखनीय असं वाढलेलं आहे। गहू रब्बी हंगामात घेण्यात येत असल्याने या पिकाला जमिनीत साठवलेल्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे एकूण पर्जन्यमानापेक्षा पावसाचे वितरण महत्त्वाचे असते। सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस पाऊस पडल्यास जलधारणा क्षमतेच्या जमिनीत जिरायत पिकाला चांगला फायदा होतो। तसेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पावसाचे 1 किंवा 2 शिरवे पडल्यास या पिकाला चांगला फायदा होतो। पीक जसजसे वाढत जाते तसतशी पाण्याची गरज वाढत जाते, परंतु बाष्पीभवनाने जमिनीतील पाण्याचा साठा कमी होत जातो। सिंचनाद्वारे ही भरपाई आपणास करता येऊ शकते। शिवाय सिंचनाची सोय असल्यास खताची मात्रा देखील आपल्याला वाढवता येऊ शकते। पीक फुलोऱ्यात असताना दाणे भरताना पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गहू पीक वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये उगवण, फुटवे, कांडी, फुलोरा, दाण्याचा विकास, पक्वता पिकाला पाण्याची गरज असते, पण भिन्न असते। उगवणीकरिता जमिनीच्या पाणी धारणेच्या क्षमतेच्या 50 ते 70% ओलावा लागतो आणि पाणी फुटव्यांना फुटवे वाढण्यावर चांगला परिणाम त्याच्यामुळे होत असतो। त्यामुळे जिरायत गव्हाचे पिकात फुटव्यांची संख्या कमी असते। पाण्याचा पिकावर ताण पडल्यास उंबीतील दाण्यांची संख्या आणि दाण्यांचा आकार बराच घटतो। पीक पक्वतेच्या अवस्थेत झाडातील पाणी झपाट्याने कमी होते, त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या बदलाचा उत्पादनावर परिणाम होत नाही। उत्तम प्रतीचा गहू कोरड्या परिस्थितीत तयार होतो। बागायती गव्हाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीला भिज पाणी देतात आणि अखेरची पूर्वमशागत करतात। त्यानंतर पिकाला साधारणपणे पाण्याच्या 6 पाळ्या देणं गरजेचं असतं आणि त्या निर्णायक अवस्थेमध्ये देखील गरजेचं असतं। तर कोणत्या निर्णायक अवस्था आहेत गव्हाला पाणी देण्याच्या, त्या संदर्भात आपण माहिती आता करून घेणार आहोत। बघा, पीक वाढीच्या अवस्था, मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ती आहे 18 ते 20 दिवसांची, यावेळेस देखील आपण पाणी देऊ शकतो। जास्तीत जास्त फुटवी अवस्था आहे 30 ते 35 दिवसांची, कांडी धरण्याची उशीर अवस्था 45 ते 50 दिवसांची, फुलधारणेची अवस्था आहे 65 ते 70 दिवसांची, दाण्यांची दुधाळ अवस्था आहे 80 ते 85 दिवसांची आणि दाण्यातील चिकाची अवस्था जी असते ती असते 90 ते 100 दिवसांची। तथापि मंडळी, पाणी टंचाई असल्यास पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात। पाण्याची एकच पाळी देण्याची परिस्थिती असल्यानंतर ती पेरणीनंतर 42 दिवसांनी देणं गरजेचं आहे। दोन पाळ्या पाणी देणं शक्य असल्यास 21 आणि 65 दिवसांनी ते देणं गरजेचं आहे, आणि 3 पाळ्या जर आपल्याकडं पाणी अव्हेलेबल असेल तर ते 21, 42 आणि 65 दिवसांनी देणं गरजेचं आहे. सिंचनासाठी मिश्र पीक न घेता गव्हाचं आपण सलग पीक घेत असतो, कारण भिन्न पिकांची गरज भिन्न असते. अपुऱ्या पाणी पुरवठा परिस्थितीत 1 किंवा 2 पाण्याच्या पाळ्या देणं शक्य असल्यास त्या शेतात NI 54:39 किंवा HD 21:89 हे गव्हाचे वाण आपण घेतले जर असेल तर गव्हाच्या पिकाला एकच पाण्याची पाळी दिल्यास पुरेशा पाण्यापासून मिळालेल्या उत्पादनाच्या तुलनेत त्याच्यामध्ये जवळपास 40% घट येऊ शकते. 2 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर उत्पादनामध्ये 20% घट होऊ शकते. मंडळी, काही शेतकरी विशेषतः कालव्याचे पाणी मोकाट देतात, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असतो, जमिनीची धूप होते आणि वाजवीपेक्षा जास्त पाणी लागते. गहू पिकाला पाणी देण्यासाठी सारे पद्धतीची शिफारस केली आहे. या पद्धतीने उपलब्ध पाण्याने जास्त क्षेत्र भिजवता येते आणि पिकाचे नुकसान न होता जास्त उत्पादन मिळू शकते. गव्हाच्या पिकाला साधारणपणे 8 ते 10 पाण्याच्या पाळ्या लागतात. पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी पाण्याच्या सर्व पाळ्या तुषार सिंचनाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळेस देणं गरजेचं आहे, त्यामुळे पिकावर दव जास्त पडून फुटव्यांची वाढ जोमाने होते. उत्पादनात देखील वाढ होऊ शकते. तुषार सिंचनाच्या सहाय्याने गव्हाच्या पिकाला पाणी दिल्यास उत्पादनात 25 ते 30% वाढ होऊन पाण्याची आणि मजुरीची देखील बचत होऊ शकते. तणामुळे गहू पिकाचे जवळपास 10 ते 50% इतके नुकसान होऊ शकते. या पिकात चिलथान, प्याजी, पोहली, कृष्ण नील, हिरणखुरी, चांदवेल, पिल पायरा, गजरा, लहान दुधी, जंगली गोभी, रानमेथी, छत्री, चुन्नी मात्री, मैना मात्री, हराळी, नागरमोथा ही तणं मोठ्या प्रमाणात आढळून येत असतात. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत नागरमोथा तण सामान्य असते, तथापि हिवाळ्यातील तापमान सामान्य झाले किंवा कमी झाले की तणांची वाढ थांबते. त्यानंतर इतर तणे वाढतात, यामध्ये चिलधान, प्याजी, कृष्ण नील, पोहली ही तणे जोमाने वाढून गहू पिकाशी स्पर्धा करतात. फ्रिजन नील, पोहाणे, जंगली गोभी या तणा व्यतिरिक्त इतर तणे गव्हाच्या पिकासोबत उगवतात आणि पीक काढणीच्या वेळी पकू होतात. कृष्ण नील या तणाचं आयुष्य कमी असल्याने त्याची स्पर्धा सुरुवातीच्या अवस्थेत होते, मात्र पोहली हे तण फार हानिकारक असून नोव्हेंबरच्या अखेरीस उगवते आणि पीक काढणीच्या वेळेस त्रासदायक ठरते. जंगली गोभी हे तण डिसेंबरपासून पुढे आढळते आणि नंतरच्या अवस्थेत पिकाशी स्पर्धा करते. गव्हाच्या पेरणीनंतर पंधरवड्याने रानमेथी, छत्री, मात्री ही शेंगवर्गीय तणे आढळतात. ती इतर तणाइतकी अपायकारक नसतात, कारण हवेतून नत्राची गरज भागवतात, पण गहू पिकाशी पाणी, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात. परिस्थिती गहू पीक वाढीसाठी अनुकूल असल्यास पिकाची सावली तणावर पडून तणांच्या वाढीला प्रतिबंध होतो. गव्हाची पेरणी वेळेवर करून बियाण्याचे हेक्टरी प्रमाण वाढवल्याने तणांची वाढ कमी होते. पिकाची पेरणी थोडी उशिरा केल्यास त्याआधी रब्बी तणे उगवतात आणि वक्राच्या पाळीने त्यांचा आपण नाश करू शकतो आणि त्यानंतर पेरणी देखील करू शकतो. मंडळी, यानंतर खुरपणीच्या संदर्भात. खुरपणी हे अत्यंत एक गहू पिकांमधील महत्त्वाचं काम आहे. गव्हाच्या रोपांना ज्यावेळेस फुटवे निघतात त्या 20 ते 45 दिवसांच्या दरम्यान पिकाचे पाणी तोडून पाण्याचा ताण देऊन रोपांच्या मुळ्यांची वाढ करणे आवश्यक असते. त्यावेळी पिकात खुरपणी करावी, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळ्यांची चांगली वाढ होते. त्यानंतर पिकाला पाणी देणं गरजेचं आहे. गहू पिकातील चिरिया, वाजरा आणि इतर तणांच्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयोगात रोटाव्हेटर अधिक ड्रिल पेरणी करता या अवजाराने गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टरी 6 टन इतकं मिळालेलं आहे. प्रति हेक्टरी 250 ग्रॅम सेंकॉर हे तणनाशक वापरले होते. पीक उत्पादन खर्च कमी झाला आहे त्यामुळं पीक उत्पादन खर्च देखील कमी होतो. गहू पिकातील द्विदल तणाच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी 0.3 ते 0.4 kg 2,4-D इथील इस्टर 700 ते 800 लिटर पाण्यात मिसळून पेरणीपासून 35 दिवसांनी पिकातील तणावर फवारणं गरजेचं आहे. जर 2

0: वर डी पेरणीपासून 25 ते 30 दिवसात फवारलं तर ओंब्या विकृत तयार होतात आणि 40 दिवसानंतर फवारलं तर तणाचे नियंत्रण समाधानकारक होत नाही. कॅनरी गवत जंगली ओट या तणांच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी 1 ते 1.5 किलो आयसोप्रोटुरान किंवा 1.5 किलो किंवा 1.5 किलो मेथा बेन्झाईन आवजरण किंवा 1.5 किलो मेटोक्झुरान 700 ते 800 लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाची फवारणी गव्हाचे पेरलेले बी उगवण्यापूर्वी करणं गरजेचं असतं. सर्व प्रकारच्या तणांच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी 1 किलो पेंडी मेथालिन हे तणनाशक 900 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून गव्हाचे पेरलेले बी उगवण्यापूर्वी त्याची फवारणी करणं गरजेचं असतं. तर मंडळी आपल्या भागामध्ये आपल्या शेतामध्ये जर गहू पीक आपलं डोलत असेल किंवा उत्तम प्रकारे आला असेल किंवा काही त्रुटी जर त्याच्यामध्ये आपल्या दिसत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला देखील घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये अधिकची वाढ होऊ शकते. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या वाढीच्या अवस्था आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुकुटमुळे फुटण्याची अवस्था, जास्तीत जास्त फुटवेची अवस्था, कांडी धरण्याची उशिरा अवस्था, फूल धरण्याची अवस्था, दाण्यांची दुधाळ अवस्था आणि दाण्यातील चिकाच्या अवस्था या ज्या महत्त्वाच्या गहू पिकाच्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून आपण गहू पिकाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. आणि जाता जाता 3 पाळ्या जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर 21, 42 आणि 65 दिवसांनी पाणी देणं गहू पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात आपण इथंच थांबतो आहे. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन माहितीसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। घेऊन आलीये एक नवा एपिसोड क्लासिक रेडिओ शो मध्ये, आणि आजचा आपला एपिसोड असणार आहे सुरेश वाडकर स्पेशल। जेव्हा जेव्हा मी गाणी ऐकायला सुरुवात केली रेडिओवरून लहान असताना, तेव्हा तेव्हा एक आवाज माझ्या कानावरती पडला, आणि हळूहळू मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले। मेघारे मेघारे चप्पा चप्पा चरखा चले पासून ते जिंदगी गले लगाले अशा गाण्यांनी स्वतःच्या आवाजावर प्रेम करायला शिकवलं। तर मराठीमध्ये काळ्या मातीत मातीत राजा ललकारीदे पासून आत्ताचं अमृताची बरसून रात्र गेलीपर्यंत अशी अनेक सुपरहिट गाणी दिली असे सुरेश वाडकर। आत्ताचे अनेक आगामीचे जे गायक आहेत, जे संगीतकार आहेत, ते ज्यांच्या तालमीत तयार झालेत असा हा गुरु सुद्धा आहे अनेकांचा। तर आज आपण पंडितजी सुरेश वाडकर यांची गाणी ऐकणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। स्वतः शिष्य असल्यापासून ते अनेकांचे गुरु होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी कसा केला, त्यांच्या आयुष्यात कुठले कुठले टर्निंग पॉइंट ठरले, हे सारं काही आज आपण बोलणार आहोत। तेव्हा त्यांचा हा प्रवास अनुभवायला तयार व्हा। सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची दिस जातील दिस येतील या शापित मराठी सिनेमातल्या गाण्यासोबत। सुधीर फडकेंचं म्युझिक आहे तर सुधीर मोघेंचे शब्द आहेत। हेच गाणं येत आहे तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजी प्रगतीसोबत।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गंध फुलांचा गेला सांगून या गाण्याचाच गंध अजूनही दरवळतोय आपल्या मनात, नाही का? सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं, आणि खरंच सुरेशजींचा आवाज किती जादूमय आहे याचा प्रत्येक दरवेळेला त्यांचं गाणं ऐकताना येतो. म्हणजे मराठी बरोबरीनं हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. अनिल कपूर पासून ते यशराज फिल्म्स, मोठ्या मोठ्या बॅनर साठी त्यांनी गाणी गायली. पण तुम्हाला माहिती आहे का, सुरेशजी उत्तम गातच नाहीत तर ते उत्तम तबला सुद्धा वाजवतात. ताल समजण्यासाठी तबला शिकले आणि ते व्हायोलिनही उत्तम वाजवतात बरं का. सुरेशजींनी वेगवेगळ्या पॅटर्न्सची आणि वेगवेगळ्या बाज असलेली गाणी गायली. यातलंच अनेकांचं फेवरेट असणारं गाणं म्हणजे गोंधळात गोंधळ या सिनेमातलं, अगं नाच नाच राधे उडवूया रंग. तर चला या रंगात रंगून जाऊया. सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा हा आवाज, तर विश्वनाथ मोरे यांचं संगीत आहे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

ही गाणी कितीही युग उलटली ना तरीही अजरामर राहणार आहेत, हेच खरं. सुरेशजींच्या आयुष्यात खूप मोठा वाटा ज्यांचा होता ते त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत, जे काश्मीरचे होते. जियालाल वसंत यांच्याकडे सुरेशजी गुरुकुल पद्धतीमध्ये शिकले. जियालाल वसंत यांनी सुरेशजींची गायनात समज पाहिली आणि ओळखली, आणि म्हणूनच सुरेश वाडकर केवळ 13 वर्षाचे असताना तू आता इतरांना शिकव असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनीच वाडकरांना संगीतात पदवी घ्या असंही सांगितलं. गुरूंचा सल्ला योग्य मानून प्रयाग संगीत समितीत सुरेशजींनी प्रभाकर ही पदवी संपादित केली. 1978 पासून फिल्म इंडस्ट्री मधला एक नवा प्रवास सुरेशजींचा सुरू झाला. त्यांचे गुरु जियालाल वसंत यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट सुरेशजींनी त्यांच्या आयुष्यात पाळली. कोणत्याही शिष्याला जशी गुरुची गरज असते, तसंच गुरुलाही एका चांगल्या शिष्याची गरज असते, जो तो गाणं पुढे घेऊन जाईल असं जियालाल वसंत कायम म्हणत. आणि ती तयारी आणि गाण्याची समज सुरेशजींमध्ये त्यांना दिसली. 1986 साली जियालाल वसंत यांच्या जाण्यानंतर सुरेशजींनी शास्त्रीय संगीत देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आजीवासन ही संगीत संस्था सुरू करून त्यांनी आपल्या गुरुचं स्वप्न पूर्ण केलं. आज आजीवासन संगीत संस्थेतून सुरेशजी अनेक मुलांना संगीताचं शिक्षण देत आहेत. आत्ताचे अनेक आघाडीचे गायक गीतकार हे सुरेशजींच्या तालमीत तयार झाले आहेत. आणि इतकं सगळं करूनही सुरेशजींकडे तुम्ही पाहिलं, जर ऑब्झर्व केलं, तर ते इतके साधे आहेत म्हणजे गर्व मीपणा याचा नावाला देखील दिसणार नाही. म्हणूनच सुरेशजी खऱ्या अर्थानं ग्रेट आहेत.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आता रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड ही करू शकता प्ले स्टोर ऍप वरून. आय हाय क्या बात है, सुरेशजींचा हा आवाज. हिंदी मध्ये उडे जब जब जुल्फे तेरी असेल किंवा ये चांद से रोशन चेहरा बालों का रंग सुनहरा हे गाणं असेल, पण मराठी मध्ये त्या काळी जर कुठल्या प्रियकराला प्रियसीचं कौतुक करायचं असेल तर कदाचित हेच गाणं तो गात असेल, नाही का?
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण सुरेशजींची मैफिल एन्जॉय करतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरेशजींनी अनेक जॉनरची गाणी गायलीत, म्हणजेच आत्ताच आपण ऐकलं तसं रोमॅन्टिक गाणं असेल, तशीच त्यांची भावगीतही हिट आहेत. आणि भक्तिगीत तर काय बोलायलाच नको, प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला सुरेशजींचा आवाज ऐकू येतोच.

सराफांचा आवाज वळवावा तसा वळणार आहे. त्यामुळे मराठीत अशोक सराफ पासून ते हिंदीमध्ये अनिल कपूर पर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दीदींबरोबर त्यांची भेट. लता दीदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दीदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नैया चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज. त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी वर्ण असेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतायत. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते, अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

म्हटलं हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना अनेक खास खळगे आलेले असतात, अपन डाऊन्स आलेले असतात, त्यातून मार्ग काढत काढत ते एक आता यशस्वी जीवन जगत आहेत। आणि त्यांच्या या जीवनाचा मूलमंत्र काय आहे, त्यांच्या यशाचं गमक काय आहे, आपण जाणून घेत असतो आपल्या कार्यक्रमात तेरणेची प्रेरणा। आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री अनिकेत देशमुख यांना। ते मूळतः राहणारे माजलगावचे आहेत। 2011 साली मेकॅनिकलमधून त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे। सध्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते आता कार्यरत आहेत। तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत अनिकेत देशमुख यांचा हा जीवन प्रवास। अनिकेतजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: थँक्यू सर।
1: अनिकेतजी, जसं आत्ता मी इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2011 पासआउट
2: हो
1: आणि आता 2023 चालू आहे,
2: बरोबर
1: 12 वर्षानंतर प्रथमतःच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात का अगोदर येणं झालं होतं?
2: तसं पाहायला गेलं तर सर, मी तेरणाशी खूप चांगल्या प्रकारे जुळून आहे। 2011 नंतर पण मी रेग्युलर टचमध्ये आहे कॉलेजच्या, रेग्युलर व्हिजिट्स होत राहतात, रेग्युलर सरांना व्हिजिट्स होत राहतात। दोन गोष्टी आहेत सर यामध्ये। एक पहिला सर, एक म्हणता येईल की सर, माझा स्वतःचा इंटरेस्ट की परत परत कॉलेजला येऊन व्हिजिट करणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे,
1: जुन्या आठवणींना हो।
2: आणि दुसरा, मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये, जसं तुम्ही सांगितलं की सर, इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद या ठिकाणी मी इंजिनियर म्हणून वर्किंगमध्ये आहे।
1: हो
2: सर, इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद ही एक मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेसची गव्हर्नमेंट अंडरटेकिंग बॉडी आहे, ज्यामध्ये आम्ही टेक्निकल कोर्सेस वर ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो। मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, तर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा लेवलपर्यंत प्रोग्राम आम्ही रन करतो तिथे। तर त्या दृष्टिकोनातून पण बऱ्याच वेळेस माझ्या व्हिजिट झाल्या इथे बऱ्यापैकी।
1: तुमच्या त्या कंपनीमध्ये आपण ट्रेनिंग देता की काय करता?
2: ट्रेनिंग देतो सर। ॲक्च्युली दोन गोष्टी आम्ही तिथे परफॉर्म करतो सर। एक मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस असल्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रींना सर्व्हिस प्रोव्हाइड

0: करणे हा एक उद्देश आहे. आणि दुसरा की जी इंडस्ट्रीना स्किल मॅनपॉवर लागते तर ती स्किल मॅनपॉवर प्रोव्हाइड करायचं काम किंवा त्या मुलांना स्किल देण्याचं काम. कारण आपण जनरली पाहतो की सर रादर दॅन एज्युकेशन किंवा आपण म्हणतो किंवा एक अकॅडमिक एज्युकेशन्स आणि इंडस्ट्रीला लागणारे एज्युकेशन्स याच्यामध्ये भरपूर गॅप असतो. प्रॅक्टिकल गॅप जो असतो तो प्रॅक्टिकल गॅप फिल करायचं काम ही इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद संस्था करते. तर ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचं काम आम्ही करतो ऑल ओव्हर आपल्या मराठवाडा महाराष्ट्र रिजन्समध्ये.
1: अच्छा, म्हणजे ट्रेनिंग देता म्हणजे कॉलेजवर जाऊन?
0: हो, कॉलेजवर जाऊन देतो. आमचं स्वतःचं इनहाऊस तिथे सेंटर आहे सर, खूप मोठं सेंटर आहे इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद, वखाडच्या समोर आहे औरंगाबादला, संभाजीनगरला. तर तिथे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये आहे. आमचा मेन एरिया आहे टूल डिझाईन आणि कॅडकॅम, त्याचबरोबर काही AICTE अप्रूव्ह कोर्सेस पण आम्ही आमच्याकडे रन करतो, जसं की ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स आहे. तर या एरियामध्ये पण आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये पण बऱ्यापैकी म्हणजे जे काही लेटेस्ट ट्रेंड चालू आहेत, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेल, इंडस्ट्री 4.0 असेल, ॲटोट्रॉनिक्स असेल, मेकॅट्रॉनिक्स असेल, या सर्व एरियांमध्ये आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो.
1: बरं, नाही मला आता हे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं ते सांगतो तुम्हाला की तुमचं मेकॅनिकलमधून एज्युकेशन झालं आहे आणि तुम्ही मेकॅनिकलमधल्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत
0: बरोबर
1: त्याच या पहिल्या एक मिनिटामध्ये इतक्या सांगतायत. कारण मी आतापर्यंत जेवढे काही तेरणा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्यातल्या मेकॅनिकल ज्यांची ब्रँच झालेली आहे बहुतांशी मुलांनी मेकॅनिकलचं तिथंच राहिलेलं, पण IT आणि बाकीचं त्यांनी कोर्सेस करून ते वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये गेले आहेत किंवा IT डिपार्टमेंटकडे गेले आहेत. तुम्ही म्हणजे असं कदाचित माझ्या ह्या इंटरव्ह्यूच्या सेशनमधले पहिले असे आहेत की जे मेकॅनिकलच्या एवढ्या ऑपॉर्च्युनिटी सांगतात.
0: बरोबर सर,
1: त्यामुळे मला ते खूप म्हणजे असं उत्साहवर्धक वाटत आहे की अजून याच्यामध्ये जे ऐकणारे सर्व विद्यार्थी आहेत खास करून जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार आहेत त्यांच्यासाठी एक खूप चांगल्या पद्धतीच्या एक प्रेरणादायक अशा हा इंटरव्ह्यू होऊ शकतो. तर हे इंडो जर्मन टूल रूम जे आहे त्याच्यावर आणखीन आपण येऊयात, कारण त्याची आणखी जास्त माहिती घेऊयात. पण 2011 नंतर पासआउट झाल्या तुम्ही या कंपनीला जॉईन झालात की कसं होतं?
0: सर ऍक्च्युली 2011 पासआउट झाल्यानंतर मी याच इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे याच सेंटरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅडकॅम हा कोर्स केला पर्सनल स्वतः. आणि त्यानंतर मी ॲज अ ट्रेनिंग इंजिनियर म्हणून तिथे जॉईन झालो आणि 2015 ॲज अ इंजिनियर म्हणून माझं तिथं सिलेक्शन झालं, परमनंट बेसिसवर सिलेक्शन झालं. आणि मग त्यानंतर मी तिथेच आहे कंटिन्यू. या पूर्ण प्रवासामध्ये बरेच जसं तुम्ही आधी बोलले की बऱ्याच अडचणी आल्या मध्ये. ज्यावेळेस मी बाहेर सर्च करत होतो साधारणतः 11 एक 6 मी बाहेर सर्च करत होतो, तर त्यावेळेस पण बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं की वो मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल सध्या जी ट्रेंड आहे तोच ट्रेंड त्यावेळेस पण होता. आपण आता सध्या जसं म्हणतो की सर सध्या IT आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बूम आहे, पण मेकॅनिकल मध्ये थोडं स्लॅक आहे.
1: आता येणारा काळ AI किंवा
0: बरोबर तुमचा येणारा काळ हा AI आहे, मशीन लर्निंग आहे, यामध्ये असेल. पण जनरली मी आता जेव्हा कॉलेजला जातो किंवा कुठेही इन्स्टिट्यूटला जातो तर त्यावेळेस मी शक्यतो प्रेफर करतो मुलांना मोटिवेट करायचं की सर प्लीज की तुम्ही तुमच्या कोर एरियामध्ये राहा. आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की जसं तुम्ही आता म्हणले की सर एखादा IT 6 कोर्स करून आपण त्या ठिकाणी स्विच करणं ते कुठपर्यंत लाईफमध्ये तुम्हाला सपोर्ट करेल ह्याची काही शाश्वती आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही जसं जसं तुम्ही कोर एरियामध्ये तुम्ही एक्सपर्टाईज होत जातात तसं तसं तुमचं स्किल्स आणि तुमचा इम्पॉर्टन्स तुमची व्हॅल्यू त्या एरियामध्ये वाढत जाते. मेकॅनिकल हा कोर एरिया आहे सर, एव्हरग्रीन एरिया आहे. तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे पुढे भविष्यात असं नाही होणार की सडनली तुमचा जॉब गेला. तर एक जस्ट एक आपण सांगू शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही कोर एरियाशी रिलेटेड राहा, भले तो मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा कम्प्युटर असेल. तो एक आहे यामधून सांगण्याचा. आणि जसं मी पाहिलं की सर माझा कोर एरिया आहे टूल डिझाईन आणि कॅडकॅम, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टूल डिझाईन हा कंपल्सरी लागणारा विषय आहे. कोणतीही इंडस्ट्री विदाऊट टूल मॅन्युफॅक्चर करू शकत नाही किंवा विदाऊट टूल काम करू शकत नाही. तर त्यामध्ये खूप स्कोप आहे. टूल डिझायनिंग हा एवढा मोठा वाईड एरिया आहे, कोणतीही तुम्ही इंडस्ट्री घेतली कोणतीही तर तिथे टूल्स कंपल्सरी लागतात. सो वी कॅन मेक युअर करिअर की तुम्ही तुमचं करिअर टूल डिझाईनमध्ये खूप चांगल्या प्रकारे घडवू शकता. त्याचबरोबर सॉफ्टवेअर स्किल्स जसं आपण म्हणतो कॅड आहे, कॅम आहे, CNC आहे किंवा तुमचं कम्प्युटर ॲडेड इंजिनिअरिंग आहे, CE आहे, सर ह्या गोष्टींना खूप बाहेर इंडस्ट्रीमध्ये खूप व्हॅल्यू आहे. तुम्ही याशी रिलेटेड जर राहिले तर नक्कीच तुमची करिअर हे खूप ग्लो करेल.
1: बरं, आता तुमचं हे मेकॅनिकलमधलं नॉलेज आणि तुम्ही जे टर्म्स यूज करतायत ते आता ठीक आहे, मेन मेकॅनिकल किंवा अशा रिलेटेड नाही किंवा त्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही आहे, पण तुम्ही जे काही टर्म्स यूज करतात त्याच्यातून एक ही गोष्ट लक्षात येते आहे की याच्यामध्ये तुम्ही खूप इन्वॉल्व्ह झालेला आहात आणि मेकॅनिकलला तुम्ही खूप म्हणजे असं तुम्ही बिलवड आहेत मेकॅनिकलशी असा एक समजा आपण समजू शकतो.
0: बिलकुल.
1: हे कधी तुम्हाला रिअलाइज झालं की तुमचं सगळं हे करिअर मेकॅनिकलमध्येच असणार आहे?
0: सर साधारणतः मी ज्यावेळेस थर्ड इयरला आपल्याच कॉलेजमध्ये एक प्रोग्राम सरांनी ऑर्गनाईज केला होता PTCचा क्रिओ पॅरामॅट्रिक म्हणून, तर त्यावेळेस तो जो इंटरेस्ट निर्माण झाला कॅड संदर्भात की डिझायनिंग करायची आहे आपल्याला. डिझायनिंगमध्ये कसं असतं की जनरली आपण जे व्हिज्युअलायझेशन म्हणतो किंवा जे आयडिया म्हणतो त्या आयडियाचं कन्व्हर्जन जे आपल्याला करावं लागतं किंवा कस्टमरला दाखवावं लागतं किंवा समोरच्याला दाखवावं लागतं, ते आयडिया कस्टमाइज करून तो मॉडेल तयार करून समोरच्याला दाखवल्यानंतर जे आपलं स्वतःचं फिलिंग असतं त्याबद्दल की नाही इकडे मी आयडियाला कन्व्हर्ट करू शकतो, मी थिंकिंगला कन्व्हर्ट करू शकतो मॉडेलमध्ये, सो त्यानंतर मला वाटलं की नाही आपण एकदम योग्य राईट आणि राईट ट्रॅकवर आहोत, मेकॅनिकल फील्डमध्ये आहोत आणि आपल्याला यामध्येच करिअर करायचं.
1: माझं कसं डायव्हर्सिफिकेशन झालं नाही का की आफ्टर मेकॅनिकल पूर्ण झालं मित्र असतील सोबतचे जे तुमचेच मेकॅनिकलचे क्लासमेट असणार पण ते आता IT इंडस्ट्रीमध्ये असणार आहेत, त्यांनी कधी तुम्हाला म्हटलं नाही की चला तिकडे मग?
0: बी फ्रँकली सांगायचं झालं सर तर आफ्टर कोविड हा विचार आला होता मनामध्ये.
1: अच्छा.
0: की सर वी कॅन मूव्ह टू द IT. पण एक नॉर्मल एक काय म्हणतील थोडं एक शॉर्ट ड्युरेशन करता होता, त्यानंतर तो परत आम्ही बॅक टू.
1: पण अगोदर कॉलेज झाल्यानंतरचा हा विषय आहे. 2011 नंतर ज्यावेळेस तुम्ही पासआउट झालात कदाचित स्ट्रगल करत असाल किंवा हा जो तुम्ही एक कोर्स करायला गेलात असं एक म्हटलं, तर त्यानंतरच्या किंवा त्या कालावधीत कधी असं तुमच्या मित्रांनी म्हटलं का?
0: नाही सर, त्यावेळेस हा माझा जो एरिया होता तो स्पेशलायझेशन एरिया होता.
1: बरं.
0: कारण PG डिप्लोमा हा ऑल ओव्हर जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये फक्त टूल डिझायनिंग कॅडकॅममध्ये प्रशिक्षण देणारे आम्हीच आहोत, इंडो जर्मन टूल रूमच आहे आणि तो स्पेशलायझेशन एरिया आहे, त्यामुळे असं कधी नाही वाटलं की आपण हा एरिया सोडून दुसरीकडे कुठे जावं.
1: बरं. म्हणजे तुम्ही जो PG डिप्लोमा असं म्हणताय तुम्ही टूल डिझायनिंगमध्ये केलं, त्यासाठी काही असं म्हणजे असे सेपरेट एक्झाम देणं किंवा असं काही विषय होता का की तुम्ही असं सेल्फली जाऊ शकता?
0: नाही, सेल्फच गेलो होतो सर तिथे. जनरली साधारणतः त्यावेळेस म्हणजे आजही तीच पॉलिसी आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आम्ही ॲडमिशन्स प्रोव्हाइड करतो, त्यावेळेस तीच होती. स्वतःचा इंटरेस्ट होता त्यामुळे तिथे अप्रोच केलं होता आणि नंतर तिथे सिलेक्शन झालं किंवा तिथे कोर्स केला आणि पुढे कंटिन्यू त्यामध्ये.
1: आताही तसंच होऊ शकतं?
0: हो, आताही तसंच होऊ शकतं. इव्हन दो मी तर विद्यार्थ्यांना अपील करेल किंवा स्टुडंट्सला अपील करेल की तुम्ही एकदा या तिथे पहा, कारण हा एरिया एवढा वाईड आहे आपण कॉलेजमध्ये बसून तो एरिया पाहू नाही शकत, इमॅजिन नाही करू शकत. तर तो एरिया खूप इंटरेस्टिंग आहे.
1: बरं.
0: मशीनिंग एरिया जो आहे किंवा तुमचा इंडस्ट्री एरिया आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे.
1: बरं. मग आता हे ह्याच्यामधले आता तुम्ही 2011 नंतर म्हणल्यानंतर असं आपण समजून चालू आहेत की लगेचच तुम्ही
0: इथे
1: इंडो जर्मन या गोष्टीशी रिलेटेड आहात. आज 12 वर्ष म्हणजे एक तब झालेला आहे.
0: हो.
1: निश्चितच त्यावेळेसच्या नॉलेजमध्ये आणि आताच्या नॉलेजमध्ये खूप डिफरन्स झालेला असणार.
0: हो.
1: कसा झालेला तो?
0: नक्कीच सर. सर पाहायला गेलं तर त्यावेळेस जनरली आता जर तुम्ही मेकॅनिकल विद्यार्थ्यांना विचारलं तर मेकॅनिकल विद्यार्थ्यांना टूल हा कन्सेप्ट फक्त दोनच गोष्टीवर माहीत असतो, सिंगल पॉईंट कटिंग टूल आणि मल्टी पॉईंट कटिंग टूल. त्यातही बऱ्यापैकी सर कन्फ्युजन असतं की कोणत्या टूलला काय म्हणायचं, पण नाही इंडस्ट्रीमध्ये 4 वेगळे टूल असतात, प्रेस टूल आहे, मोल्ड आहे, डायकास्टिंग डाईज आहे, झिगफिक्शर्स आहेत, तर ह्या टूलिंगबद्दल जे नॉलेज आहे ते नक्कीच खूप प्रमाणात वाढलेलं आहे. त्या एरियांमध्ये आतापर्यंत जर आम्ही पाहिला आमचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर साधारणतः आम्ही 10 ते 12 हजार विद्यार्थी पर इयर ट्रेन करतो या एरियामध्ये, त्यामुळे तो जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वाईड एक्सपिरियन्स आलेला आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे की नाही आपण विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मोल्ड करू शकतो इंडस्ट्री ओरिएंटेड, तर तो एक फार छान फिलिंग आहे.
1: मग मेकॅनिकल तर हे शिक्षणापासून ड्राय रिजन असं म्हटलं जातं, मग तुम्हाला असा एवढा इंटरेस्ट कसा निर्माण झाला किंवा तुम्हाला ते कसं वाटलं की ते याच्यातले ज्या टर्म्स तुम्ही बोलतायत किंवा जेवढं तुम्ही आता नॉलेजफुली बोलतायत ते सगळं असं ॲक्वायर करावं असं वाटलं असं?
0: सर त्यावेळेस फक्त एवढंच होतं की आपल्याला काहीतरी सेपरेट आणि वेगळं करायचं आहे.
1: बरं.
0: आता हे जे नॉलेज आपण मी आज तुमच्याशी बोलतो हे मीनवाईल येत राहील किंवा मीनवाईल कॅप गेन करत राहील, पण त्यावेळेस एरिया असा होता फक्त की चला ठीक आहे सर सगळे BE झालेले आहेत, BE मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण मग मला काहीतरी सेपरेट करायचं आहे, तर मग मी वी कॅन जस्ट मूव्ह टू द टूल डिझाईन अँड कॅड कॅम. कारण त्यावेळेस पण तुम्ही जर पाहिलं तर ME हा विषय जो होता किंवा मास्टर्स इन इंजिनिअरिंग हे काही स्पेसिफिक फील्डमध्येच होता, हीट पॉवर आहे तुमचं, थर्मोडायनामिक किंवा या एरियामध्ये आहे, हा टूल डिझाईन हा नव्हता. तो टूल डिझाईन हा सेपरेट वाटला, स्पेशलायझेशन वाटलं, त्यामुळे तिकडे मूव्ह ऑन झालो.
1: नाही मला अजून एका गोष्टीचं हे कौतुक वाटतं की माजलगाव सारख्या बेसमधून येत आहे, उस्मानाबादमध्ये तुम्ही शिक्षण घेताय, पुन्हा औरंगाबादमध्ये जात आहे, म्हणजे हे सगळं मराठवाड्यातच आहे, पण तुमची भाषा आणि तुमची लँग्वेज जी आहे ती लँग्वेज अशी वाटते मला की तुम्ही कुठेतरी म्हणजे समजा बाहेर देशामध्ये अब्रॉडमध्ये पण जाऊन कुठेतरी एक 5-10 वर्ष जॉब करून मग ते तुम्ही नॉलेज गेन केलेलं आणि आता सांगतायत असं वाटतं. मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते अनिकेत देशमुख यांच्याशी. ते 2011 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत तेरणा अभियांत्रिक महाविद्यालयातून. सध्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. मूळता माजलगावचे. जसं मी उल्लेख करतोय की सुरुवातीपासून माजलगाव माजलगाव असा विषय करतोय. तुमचं स्कूलिंग वगैरे सगळं तिथं झालं?
0: हो सर, माझं 12वी सायन्स आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज माजलगाव इथे झालं. त्यानंतर मी कॅप थ्रू इथे सिलेक्ट झालो. त्यावेळेस मला हे कॉलेज माहीत नव्हतं. कॅप राऊंड थ्रू इथे सिलेक्ट झालो. पण इथे आल्यानंतर कॉलेजचं वातावरण आणि विशेष म्हणजे सर सांगायचं झालं तर कॉलेजचे ॲडमिशन जे होतात ते जून जुलैमध्ये होतात. त्यावेळेसचं हे सगळं एन्व्हायरमेंट हे पाहून खूप आकर्षित होतो माणूस. आणि ओव्हरऑल परत नंतरचा पुढचा जो अनुभव पाहिला तर ओव्हरऑल स्टाफ्स, मी जसं आधीही बोललो की सर माझं आजही इथे मी कनेक्ट आहे, मी प्रत्येक फॅकल्टीशी कनेक्ट आहे. तर हे खूप चांगलं बॉन्डिंग बनत गेलं हळूहळू हळूहळू. आणि त्यानंतर मी जसं इथून पासआउट झालो त्यानंतर मला परत यायची इच्छा एवढी होते. त्याचबरोबर दुसरं एक स्ट्रॉंग रिझन, इथे शेजारीच आपल्या तुळजापूरला तुळजाभवानी माता मंदिर आहे, तिथे पण बऱ्यापैकी आपण अप्रोच होतो जातो. तर ते पण एक रिझन होतं की नाही खूप छान कॉलेज लोकेशन आहे, प्राईम लोकेशन आहे, प्राईम लोकेशनवर आपण कनेक्ट होतोय किंवा तिथे कॉलेज करतोय, हे एक खूप छान त्यावेळेस ॲडमिशनच्या वेळेस फिलिंग होती. त्यानुसार ते कंटिन्यू केली.
1: मग ते 12वीला असतानाच तुम्ही ठरवलं होतं इंजिनियर व्हायचंय की असं काय होतं की म्हणजे कोणीतरी सांगितलं तुम्हाला की अनिकेत इंजिनियर होऊ शकतो?
0: नाही सर, जनरली माझा इंटरेस्टिंग एरिया हा मॅथमॅटिक्स होता आधीपासूनच.
1: अच्छा.
0: आणि मॅथमॅटिक्स असल्यामुळे मला मोर इन्क्लिनेशन जे होतं ते इंजिनिअरिंगकडे होतं. मला बऱ्याचपैकी म्हणजे तसं पाहायला गेलं, जसं तुम्ही विचारलं की मला बऱ्यापैकी सांगितलं की नाही तुम्ही मेडिकल साईडला जा,
1: हो,
0: पण माझा इंटरेस्ट इकडे होता त्यामुळे मी इंजिनिअरिंग चूज केलं आणि त्यामध्येच करिअर डेव्हलप केलं.
1: ओके. तर तुम्ही म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये तुमचा इंटरेस्ट, म्हणजे परत एकदा हे म्हणजे अजून एक विषय झाला की लोक मॅथमॅटिक्सपासून दूर पडतात आणि तुमचा मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट, मग हा स्कूल लेवलपासून होता कसा?
0: हा स्कूल लेवलपासून होता सर.
1: अच्छा.
0: म्हणजे आजोबांपासून प्रेरित होतो.
1: बरं.
0: आजोबांना मॅथमॅटिक्स पाडे आपण आज विसरतो जनरली, पण माझ्या आजोबांना आपण जनरली म्हणतो की पावकी निमकी जे होते तिथपासून लर्न होतं आणि तिथपासून त्यांनी माझ्याकडून लर्न करून घेतलं होतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये चांगला इंटरेस्टेड होतो. इवन दो इंजिनिअरिंगला असताना पण फर्स्ट इयर सेकंड इयरला मॅथमॅटिक्स स्कोर होता. M1 M2 M3 M4 जे होते ते स्कोर टॉपिक होते माझे.
1: बरं.
0: त्यामुळे तो इन्क्लिनेशन तिकडे होता जास्त.
1: खूप चांगली इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मग हे फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं मग तुमचं? हे
0: फॅमिली बॅकग्राऊंड तसं सर वडील आदर्श वाचनालय म्हणून तिथे एक लोकल वाचनालय आहे, तिथे ग्रंथपाल होते. आजोबा शेती करायचे. साधारणतः 2013 ते एक्सपायर झाले. मी इथून पासआउट झाल्यानंतर साधारणतः वर्ष 1.5 वर्षातच एक्सपायर झाले. आणि मेन बँकली म्हणलं तर आपण मिडल ग्रुप आपण जे म्हणतो किंवा लो ग्रुप इन्कममध्ये म्हणतो तर त्याच पद्धतीची फॅमिली होती.
1: कारण तुमच्या आजोबा हे ते पाढे म्हणा किंवा ते
0: नाही, ते कसं होतं सर की ते असे ट्युशन्स घ्यायचे गावाकडे.
1: हो.
0: आणि मग त्या ट्युशन्सला आम्ही जाऊन बसायचो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: आम्हाला तो क्लास असेल नसेल तो तिथे जाऊन बसायचं आणि आजोबाजी शिकवता बाबाजी शिकवता त्याकडे लक्ष केंद्रित करून शिकायचं.
1: बर बर.
0: तिथपासून सुरुवात झाली.
1: मग शाळेमध्ये तर मॅथमॅटिक्स मधले ब्राईट स्टुडंट म्हणल्यानंतर मग कौतुकाचा विषय.
0: हो. शाळेमध्ये पण मॅथमॅटिक्स खूप चांगल्या प्रकारे होतं. तसं मी जसं म्हणलं सर इंजिनिअरिंगमध्ये पण मॅथमॅटिक्स चांगलं होतं. आणि आजही जर तुम्ही मला विचारलं तर मला थेरॉटिकल सब्जेक्ट्स फक्त मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जे आहेत ते जास्त इंटरेस्टिंग वाटतात.
1: बर बर. अच्छा. तुमचे वडील ज्यावेळेस होते म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होण्यापर्यंत वडील होतेच काही विषय नाही, मग त्यांचं असं कधी तुम्हाला सांगणं? कारण ते ग्रंथपाल म्हणत ते पुस्तकात रमणार आहे, आजोबा पाढ्यात रमणार आहे, असं म्हणजे एक कॉम्बिनेशन खूप असा आता वेगळा आहे समजा. तर त्यांनी कधी असं तुम्हाला सजेस्ट केलं होतं का की असं असं तू आयुष्यामध्ये करावं किंवा असं काही? असं काही
0: गायडन्स होतं सर, वडिलांचं गायडन्स होतं, आजोबांचं गायडन्स.
1: अशा एखाद्या क्षेत्रामध्ये स्पेसिफिकेशन करू
0: सर, त्यांचा कल जो होता तो थोडा ॲग्रिकल्चरमध्ये होता.
1: ॲग्रिकल्चरकडे होता.
0: BSc ॲग्री माझ्या वडिलांचं चालू असताना काही फॅमिली इश्यूमुळे त्यांना ते इन बिटवीन सोडावं लागलं होतं, त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी BSc ॲग्री कंटिन्यू करावं.
1: बर बर.
0: मग नंतर मग त्यांना ज्यावेळेस माझं हे सगळं ओव्हरऑल पाहिलं त्यांनी तर मग त्यांनी इंजिनिअरिंग ओके तू इंजिनिअरिंग कर या दृष्टिकोनातून मला त्यांनी सपोर्ट करायला चालू केलं.
1: बरं. मग तुमचं 2011 ज्यावेळेस पासआउट झालं मग तुम्हाला जो एक म्हणजे परमनंट जॉबचा जो फील म्हणतात आता त्यावेळेस तुमचे वडील होते नव्हते?
0: नव्हते सर. 2013 मी जस्ट जॉईन झालो आणि एका महिन्यातच ते एक्सपायर झाले. इव्हन तू माझी फर्स्ट पेमेंट पण त्यांनी पाहिलेलं नाही. ती एक खंत मनात आहेच अजून कुठेतरी की वडिलांनी मला एवढं पुढे नेलं, पण त्यांच्या ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मी त्यांना नाही.
1: तुम्हाला ते पाहण्याचं किंवा
0: बरोबर,
1: कारण ते कुठल्याही घरामध्ये असं असतंच की आपला मुलगा एक आता सेटल झालेला आर्थिक दृष्ट्यामध्ये की तो एक भाग असतो. तर हे आता आपण त्या इंडो जर्मन कंपनीवर परत एकदा येऊया. तुम्ही जसं म्हणतायत की मिनिस्ट्रीच्या अंतर्गत किंवा हे जे तुम्ही स्मॉल
0: मीडियम स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेस,
1: तर हे नेमकं काय असतं आणि मग याला तुम्ही कशा पद्धतीने एंटरप्रेन्युअर तयार करण्यासाठी असेल किंवा मग याच्यामध्ये समजा कोणाला आणखीन काही जास्त नॉलेज गेन करायचं असेल तर हे नेमकं कसं असू शकणार आहे?
0: सर, जसं आम्ही बोललो की मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, हे सेपरेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येते. सर, यामध्ये जनरली आम्ही ज्यावेळेस कॉलेजेसला बोलतो किंवा स्टुडंट्सला बोलतो की उद्योजक बना, जॉब करण्यापेक्षा तुम्ही जॉब देणारे बना. तर हे जॉब देणारे जी स्किल आहे, ही जॉब देणारी स्किल तुम्ही ह्या एंटरप्राइजेसमधून अचीव करू शकता, घेऊ शकता. कारण तुम्ही आज इथे जर पाहिलं आम्ही, तर आमच्याकडे जे कोर्सेस होतात, आम्ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस, आम्ही 70% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहोत आणि 30% थेरॉटिकल आहोत. म्हणजे CNC मशीनिंग आहे, मग त्यामध्ये तुमचं लेथ आहे, मिलिंग आहे, त्यानंतर EDM आहे, वायर EDM आहेत, त्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आम्ही देतो, प्रॅक्टिकल मुलांना त्यावर काम करायला लावतो. जर तुम्ही जनरल पाहिलं, आता जनरल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक कॉलेजेसला, सर ही मशीन्स खूप हेवी कॉस्ट आहेत आणि ऑपरेटिंग करणं त्यातल्या त्यात ते पॉसिबल होत नाही.
1: पण आपल्या तेरणामध्ये आहेत त्या,
0: बरोबर आपण आहेत तिथं, आपण त्या पण यूज केलेले आहेत, आम्ही पण त्यावेळेस पाहिलेले आहेत, केलेले आहेत. तर हे मोर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस आम्ही तिथे देतो आणि त्यामधून तुम्ही एक स्वतःचा बिझनेस सेट करू शकता, तुम्ही स्वतःची इंडस्ट्री चालू करू शकता. असे खूप उदाहरणं आहेत सर, ज्यांनी स्वतःची इंडस्ट्री चालू केली आहे अँड दे आर वेल सेटल नाऊ. तर तुम्ही त्यातून स्वतःची इंडस्ट्री रन करू शकता, छोटीशी असेल, हळूहळू ती बिग रूप घेते. आज औरंगाबाद MIDC आपलेच जवळजवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांचे प्लांट आहेत,
1: बरोबर,
0: जे की इंडो जर्मन टूल रूम मधून कोर्स केलेले आहेत. तर एक खूप मोठा चांगला सेटअप किंवा खूप मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो.
1: मग एवढा सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच असू शकतील अब्रॉडला पण जाण्याचा.
0: 100% सर. जसं इंडो जर्मन ही कोलॅबोरेशन होतं सर, इंडियन गव्हर्नमेंट आणि जर्मन गव्हर्नमेंटचं. आता आमचे जे जुने पासआउट विद्यार्थी आहेत, अल्युमिनी आहेत, आज रादर दॅन इंडिया ते बाहेर आहेत, जर्मनीमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत. तर तुम्ही तिकडे आराम किंवा तुम्ही एखाद्या MNC कंपनी थ्रू ज्यावेळेस सिलेक्ट होता, आज माझे मित्र जे मी माझ्यासोबत PG करत आज पण ते बाहेर आहेत. तर एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिकडे.
1: तुम्हाला कधी असं वाटलं नाही का चला जर्मनीमध्ये जाऊन आपण एक 2-4-5 वर्ष करूया जॉब?
0: आहे ना सर, नक्कीच फिलिंग आहे ती. आम्हाला पण अपॉर्च्युनिटी मिळते, आमचे जसे आमचे सिनियर्स वगैरे जाऊन आलेले आहेत त्या थ्रू पण आहे आणि फिलिंग तर आहेच सर. त्यामुळं आपण म्हणू शकतो की कधी उद्या आज उद्या चान्स मिळाला तर नक्कीच आम्ही तिकडे मूव ऑन होऊ.
1: बर. आणि आता जे तुमचे क्लासमेट आहेत, जे की समजा पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये असतील किंवा काही अब्रॉडला पण असतील, कॉन्व्हर्सेशन होतं त्यावेळेस काय होतं नेमकं?
0: कॉन्व्हर्सेशन्समध्ये ते त्यांच्या एरियामध्ये सांगतात की कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत. आज जसं मी तुम्हाला परत वारंवार का त्याच टॉपिकवर येतो, कारण आज मेकॅनिकल फील्ड ही कुठेतरी डायव्हर्ट होत चाललेली आहे. आज मेकॅनिकलला ॲडमिशन म्हणलं तर मुलं नाही म्हणतात. तर ते न होता आज मेकॅनिकलची खूप रिक्वायरमेंट आहे सर. मेकॅनिकल इंजिनियर हा प्रत्येक इंडस्ट्रीला लागतो. तर तेच डिस्कस करत असते की नाही यार, मला एवढी मॅनपॉवर पाहिजे, मला ती मॅनपॉवर पाहिजे, तुझ्याकडे असेल तर पाठव मला, मी आम्ही त्यांना घेऊ, हे पॅकेज देऊ, ते पॅकेज देऊ, ह्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे ट्रेंड काय आहे, भले आपण IT सेक्टरमध्ये मुवान होतोय पण आज बाहेर ट्रेंड काय आहे ते समजतो त्यातून. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की त्यांचा जो व्ह्यू असतो हा मोर टुवर्ड्स मेकॅनिकल असतो, तो एक प्रेरणादायी वाटतो स्वतःला माझ्याकरता.
1: आता ह्या प्रश्न विचारण्याचं एक दुसरं एक कारण होतं माझं, त्याच्यातलं एक हिडन रिझन म्हणतं तरी चालेल, की एक तर माजलगाव पूर्ण शिक्षण, पुन्हा उस्मानाबाद, पुन्हा आता औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे सगळं मराठवाड्यातच, मराठवाडा मागासलेला, मराठवाड्याचं न्यूनगंड, पुन्हा त्याच्यानंतर की काय कम्युनिकेशन स्किल चांगले नाही, तरी प्रेझेंटेशन करता येत नाही. बरेचसे अल्युमिनी आहे पण ते म्हणतात की मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे, हुशार आहेत खूप, पण
0: प्रेझेंटेशनमध्ये
1: येत नाहीत. असं तुमचा काय अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही अजून इथंच फिरतायत?
0: नाही सर, माझा अनुभव खूप छान आहे सर. मला असं कुठेही खंत नाही जाणवली की मला स्वतःला प्रेझेंट करता नाही आलं. एक दुसरी गोष्ट, जरी मराठवाडा रिजन्स फिरत असेल तरी आमचे टेक्नॉलॉजी सेंटर्स हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. तर त्या थ्रू जसं आपण बाहेर म्हणलं तर हैदराबाद आहे, म्हणजे तुम्हाला त्या लोकेशन्सला मी जाऊन आलेलो आहे, तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं ट्रेनिंग घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर माझं ट्रेनिंग SAP बिझनेस वन म्हणून जे आहे त्यामध्ये पण झालेलं आहे. 3D प्रिंटिंग ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मी ट्रेनर आहे. त्यामुळे हा जो तुम्ही म्हणले की कुठंतरी एक स्वतःला
1: कमी सेल्फ डिसिजन कसं करायचं हे सेल्फ मेकिंग तुम्ही, कारण तुम्ही गेला ट्रेनिंगला
0: बरोबर,
1: तुम्ही ती मेंटॅलिटी डेव्हलप केली. मला ती मेंटॅलिटी पाहिजे की काय नेमकी असते मेंटॅलिटी आणि कसं आपण ते डेव्हलप केलं पाहिजे मराठवाड्यातल्या म्हणून.
0: मराठवाड्यातल्या मुलांनी एक पहिली गोष्ट तर सर स्वतःला अंडर एस्टिमेट करणं सगळ्यात पहिले सोडलं पाहिजे. नाही, वी कॅन डू दिस, की आपण ते 100% करू शकतो. आणि असं कोणतीही गोष्ट नाही की आपण, आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे सर. आणि पाहायला गेलं तर टेक्निकली आपण खूप साऊंड आहोत, इतकं साऊंड आहोत. आपण फक्त एका गोष्टीमध्ये मागे पडतो की यार नाही, मला उद्या तिथे गेलं तर बोलता येणार नाही. लेट्स डू यार, जर परफॉर्म करायचंच ठरवलंय तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये परफॉर्म करू शकतो. आणि तोच एक मेसेज मला त्यांना द्यायचा आहे की नाही, तुम्ही करू शकता, तुम्ही केलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट, भले तो तुम्ही मीडियम कोणतं का असणार, इंग्लिश असेल, तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, ओके डू नो, की तिथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नाही आहेत. तुम्हाला समोरचा माणूस तुमच्या लँग्वेजवरून जज करत नाही, तुम्हाला समोरचा माणूस तुमच्या नॉलेजवरून जज करतो. तर तो एक आहे
1: लँग्वेज म्हणतात, इंग्रजी लँग्वेजचा पण एक खूप मोठा म्हणजे बऱ्याच अल्युमिनियम म्हणजे इंग्रजी येणं गरजेचं आहे.
0: आज माय पॉईंट ऑफ व्ह्यू सर, ओके इंग्लिश इज रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलर पोस्ट, पर्टिक्युलर पोझिशन्स, बट या यू कॅन डू दॅट, की तुम्ही ते करू शकता, काही अडचण नाही. स्पीकिंग स्पोकन इंग्लिशचे क्लासेस आहेत, परफॉर्म करू शकता, ते जॉईन करू शकता. तर एक साईड बाय साईड तुम्ही तुम्हाला स्वतःला डेव्हलप करू शकता त्या एरियामध्ये.
1: खरं तर म्हणजे खूप बोलण्यासारखे पॉईंट्स आहेत. एक तर म्हणजे मोबाईल पण हातामध्ये, मोबाईलचा किती वापर करावा असा एक भाग होता, कारण 2011 कदाचित एवढं दोन मोबाईलचं नव्हतं, आता जास्त आहे.
0: हो,
1: त्याच्यावर काय सांगू इच्छित?
0: सो बी फ्रँक सर, सोशल मीडियाशी रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या थोड्या कमी केल्या पाहिजेत, कारण सगळ्यात जास्त डायव्हर्जन तिथे आहे. आणि आहे यूट्यूब, तुम्ही जर पाहिलं किंवा तुमच्या स्वतःशी रिलेटेड तुम्ही जर काही गोष्टी तुम्ही पाहिल्या, मी मुलांना हमेशा सांगत असतो की यार ठीक आहे तुम्ही यूट्यूबवर जा, पण तुमच्या टेक्निकल रिलेटेड गोष्टी काहीतरी सर्च करा. तुम्हाला भरपूर काही गोष्टी देतील. आता आपण जसं म्हणतो सर, ChatGPT आहे, AI आहे, मशीन लर्निंग आहे, Industry 4.0 आहे, 3D प्रिंटिंग आहे, याचे इतके छान छान व्हिडिओ आणि इतकं नॉलेज आहे त्यावर, तुम्ही ते थोडं गेन करा. 100% तुम्हाला त्याचा तुमच्याच फ्युचरमध्ये फायदा होईल. मोबाईलचा यूज जर पाहिला तर तुम्ही या दृष्टिकोनातून तो यूज करू शकता. मी या माध्यमातून सर्व मुलांना एक माहिती किंवा इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छितो की इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद या ठिकाणी मराठा कुणबी या विद्यार्थ्यांना सारथी अंतर्गत काही कोर्सेस फ्री आहेत. त्याचबरोबर महाज्योती अंतर्गत OBC कॅटेगरी, VJNT कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी या विद्यार्थ्यांना काही कोर्सेस फ्री आहेत. तरी सर्व मुलांनी या कोर्सेसचा फायदा घ्यावा, जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढी मी अपील करू इच्छितो.
1: आणि ज्या ज्या वेळेस आता म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेस तेरणा कॅम्पसला तुम्ही व्हिजिट करता, इथल्या विद्यार्थ्यांना पण मोटिवेट करता, सांगता असं म्हटलं, प्रत्येक वेळी व्हिजिट केल्यानंतर एकच सीन डोक्यामध्ये असतो की म्हणजे 2011 त्या 4 वर्षाच्या कालावधीतला वेगवेगळे सीन असतात?
0: नाही, वेगवेगळे सीन असतात कारण आठवणी खूप आहेत. ग्रुप फार छान होता आमचा.
1: अच्छा,
0: जसं तुम्ही मेकॅनिकल
1: वावरणं कुठे जास्त होतं असा विषय,
0: वावरणं डिपार्टमेंट सोडून सगळ्याच डिपार्टमेंटला वावरणं होतं, स्पेशली IT CSE, कारण जनरली मेकॅनिकलमध्ये जो आहे
1: जो आपल्याला इच्छित भाग आहे तो सापडायचा नाही.
0: बरोबर, पण त्यातही आमचा ग्रुप छान होता, क्लब ग्रुप होता, मुलं मुली सगळेच होते. त्यामुळं ज्या आठवणी आहेत, एंटरटेनमेंट म्हणा किंवा पार्टिसिपेशन म्हणा किंवा गॅदरिंग म्हणा किंवा कुठल्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेंट्स होणं म्हणा आणि त्यात ऑर्गनायझर म्हणून काम करणं म्हणा, ते खूप छान अनुभव आहेत, खूप छान एक्सपिरियन्स आहेत. प्रत्येक बिल्डिंगचा, प्रत्येक एरियाचा, ग्राउंडपासून ते हॉस्टेलपर्यंत एवढ्या आठवणी आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक वेळेस नवीन आठवणी रिकॉल होतात.
1: बरं, मग आत्ता कुठली आठवण रिकॉल झाली आणि त्या दृष्टिकोनातून काय असं विषय डोक्यामध्ये चालू आहे की म्हणजे आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स पण भरपूर आलेले असणार आहे, संघर्ष पण असणार आहे, त्याच्यात यश पण मिळतं आहे, नॉलेज तर दिसायचं लागलं आहे, पण आणि की तुम्हाला आता सध्या कुठल्या डोक्यामध्ये ते सॉन्ग चॅनलाइज करतं की यार यस मला हे रिकॉल होत आहे म्हणून?
0: एक इंटरेस्टिंग आणि कॉमेडी किस्सा आहे. अजूनही मला माझे मित्र त्या किस्स्यावर अजूनही टॉन्ट मारता, अजूनही बोलता. आमचा ग्रुप होता, आम्ही ह्याच कॅन्टीनला बसलेलो होतो. त्यावेळेस फायनान्शियल नव्हती तेवढी, आपण म्हणू शकतो की खूप विचार करून आम्ही पैसे खर्च करायचो. नाही गडे 5-10 रुपये जरी खर्च करायचे म्हणले तरी विचार करून करायचो. आणि पैसे नसायचे मंथ एंडला म्हणा किंवा पैसे शक्यतो नसायचे. आणि आम्ही सगळे ग्रुपनं तिथं कॅन्टीनला बसलो आणि कॅन्टीनला बसल्यानंतर मुलं मुली सगळेच होते, फ्रेंड सर्कल होतं. आणि मी बसल्यानंतर मी एक जस्ट नॉर्मल आईस्क्रीम पार्टी मागितली मला माझ्या मैत्रिणीने.
1: बरं.
0: आणि ती आईस्क्रीम पार्टी मी दिली, तितक्यात माझा मित्र मागून आला आणि तो मला म्हणला की का रे तू फक्त मैत्रिणींनाच आईस्क्रीम पार्टी देतो का आम्हाला? अरे म्हणलं ती उधार देऊन दिली आहे. अरे हा ठीक आहे पण आम्हाला का बरं नाही. तो जो किस्सा आहे तो त्यांनी खूप हॉस्टेलमध्ये आणि ऑल ओव्हर आमच्या फॅकल्टी स्टाफमध्ये पण भरपूर हे केला होता. त्यावेळेस वाघ सर होते, त्यांनी आम्हाला त्याबद्दल बोलले होते.
1: तर मैत्रिणीसमोर जास्त हा इन्व्हॉल्व्ह राहतो.
0: तर एक जस्ट आता कॅन्टीन समोरून येत होतो तर तो एक किस्सा रिकॉल झाला.
1: आणि गाणं असं कुठलं आहे की जे मोटिवेट ठेवतं किंवा असं काहीतरी करतं तुम्हाला?
0: सर स्पेसिफिक मोटिवेशनल सॉंग सांगायचं झालं तर सर
1: म्हणजे एखादं गाणं असतं असं माणसाला की ते यस ते झालं की तो थोडंसं एनर्जाईज फील करतो किंवा त्याला ते फील करून देतं की यस ओके आय एम ओके म्हणून.
0: अनिल कपूरचं एक गाणं आहे सर असं जिंदगी से जंग म्हणून जो आहे, तर तो एक गाणं मला मी ऐकत असतो अधूनमधून.
1: अच्छा. आणि फॅमिलीमध्ये आता कोण कोण आहेत?
0: फॅमिलीमध्ये मिसेस आहे, दोन मुलं आहेत,
1: बर बर,
0: आई आजी आणि काका.
1: बर. मिसेस पण असं इंजिनियर वगैरे?
0: हो, मिसेस पॉलिटेक्निक झालेलं आहे आय टी मध्ये.
1: बर.
0: सध्या तिथेच ती क्लाउड 9 ऑफिस म्हणून एक आहे औरंगाबादला, तिथे जॉब करते.
1: अच्छा. आणि आईसोबत?
0: हा आईसोबत.
1: क्या बात. तर अनिकेत म्हणजे तुमचे खरंतर ही जर्नी ऐकून आणि त्यातल्यात जे तुमचं नॉलेज आहे, खास करून मी सांगतो बाकी सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मेकॅनिकलवरचं तुमचं प्रेम आणि ते जे तुम्ही सांगत होतात ना, मी जेवढ्या ॲल्युमिनाईचे इंटरव्ह्यूज केले त्यातल्यात जे मेकॅनिकल ब्रँचमधून आलेले होते त्यांच्यापैकी यू आर द बेस्ट. आणि तुम्ही म्हणजे ज्या गोष्टीत तुम्ही एज्युकेशन घेतलं त्याच्यावरचं प्रेम तुमचं दिसून आलं. निश्चितच यामुळे अनेक विद्यार्थी मोटिवेट होतील, फक्त इंजिनिअरिंगचेच नाही तर ओव्हरऑल जे मुलं आहेत ते सुद्धा मोटिवेट होतील. आणि तुमच्या लाईफची जर्नी अशीच पुढे राहावी, तुम्हाला इंडो जर्मन म्हणजे जर्मनीमध्ये पण राहण्याचा योग यावा पूर्ण फॅमिलीसहित.
0: बरोबर.
1: अशा रेडिओ त्यांच्या वतीने शुभेच्छा. आणि परत परत आपण येऊन आपल्याकडे जे काही आणखीन नॉलेजमध्ये तुमच्या वाढ होईल, इन्हान्स होईल, ते पण आपण शेअर करण्यासाठी याल अशी अपेक्षा करतो.
0: नक्कीच सर, नक्कीच. जसं मी म्हणलं माझी नाळ जोडलेली आहे इथे आणि ती मला जोडूनच ठेवायची आहे. असं नाही की सर मी कधीतरी 2011 पासआउट झालो आणि आज मला ती तेरणा कॉलेज कुठेतरी आठवणीत आहे असं नको वाटायला, म्हणून मी कंटिन्यू येतच राहील त्याबद्दल. आणि इथे आहे
1: तुम्हाला जर समजा ह्या इंडो जर्मनमध्ये तुम्ही जे कोर्सेस वगैरे घेता त्यासाठी जर कॉन्टॅक्ट करायचा असला तो एक नंबर सांगा.
0: हो सर, माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर करू शकतो. 9665162441 हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. 9665162441 मी मुलांना एक अपील करेल की आज तुम्ही 10th पासआउट झाल्यानंतर तुमचा जो करिअर आहे, करिअरच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं किंवा 12th पासआउट, तर आपण एक 2-4 गोष्टीवरच फक्त फोकस करतो. सर मला इंजिनियर आहे किंवा मला डॉक्टर आहे किंवा मला फार्मसी वगैरे करायचं, नाही तर यामध्ये पण काही स्पेशलायझेशन्स एरिया असतात रादर दॅन 2-4 सिलेक्टेड, तर त्यावर फोकस करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही मूव ऑन केलं तर तुमचं करिअर पण खूप छान पद्धतीने घडेल.
1: तर मित्रांनो, अनिकेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 9665162441. तेव्हा आपण कॉन्टॅक्ट करावा. अनिकेत, मी परत एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: थँक्यू सर.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. रेडिओ गार्डनवरही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण रेडिओ तेरणाच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Oh, yeah.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शेर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। सुबह पे जिस तरह

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,